रामकृष्ण हरी। देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो, आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो। म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका, कारण आपले कर्म हेच परतून येताना दुप्पट परिणाम घेऊन येतात। चांगली कर्मे ही नक्कीच उचित फळ देतील, त्याचबरोबर चुकीच्या कार्याची परिणिती देखील ठरलेली असते। राम

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। शुभ दिन आयोरे मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 1 ऑगस्ट हा दिवस तंत्रज्ञानाच्या जगात आणि जागतिक संवादाच्या इतिहासात अत्यंत विशेष मानला जातो। वर्ल्ड वाईड वेब दिन। आज आपण ज्या WWW च्या इंटरनेटच्या माध्यमातून जगभराशी एका क्लिकवर जोडले गेलेलो आहोत, त्या वर्ल्ड वाईल्ड वेबच्या शोधाचा आणि मानवी जीवनातील त्यांच्या क्रांतीचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो। 1989 टीम बर्नियर्सली यांनी या अद्भुत तंत्रज्ञानाची सुरुवात केली होती। आज महाराष्ट्राच्या मातीतील एका महान लोकशाहीराची जयंती आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील एका महानायिकेचा जन्मदिवस आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक, लोकशाहीर आणि कादंबरीकार। औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांनी फकीरासारखी अजरामर कादंबरी आणि 35 अधिक कादंबऱ्या, लोकनाट्य आणि पोवाडे लिहून संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि कष्टकऱ्यांचा लढा जिवंत ठेवला। जग बदलून घाल माझ्या वावरा हा त्यांचा संदेश आजही प्रत्येक शोषिताला लढण्याची ताकद देतो। मीना कुमारी, हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील अत्यंत सुप्रसिद्ध दिग्गज आणि ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री। साहेब बीबी और गुलाम, पाकिजा यासारख्या चित्रपटातला त्यांचा जिवंत अभिनय आजही रसिकांच्या हृदयात घर करून आहे। त्या अत्यंत संवेदनशील शायरही होत्या, ज्या नाज या नावानं शायरी लिहित असत। आजच्या दिवशी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या एका अशा महामेरून जगाचा निरोप घेतला होता, ज्यांच्या एका हाकेवर संपूर्ण देश इंग्रजांविरुद्ध उभा राहिला होता। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतीय असंतोषाचे जनक, थोर स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि केसरी आणि मराठा वृत्तपत्राचे संस्थापक। 1 ऑगस्ट 1920 रोजी या थोर महानायकानं जगाचा निरोप घेतला होता। त्यांच्या या बलिदानानंतरच महात्मा गांधींनी असहकार चळवळीची सूत्र हाती घेतली होती। आजचा सुविचार। आज लोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कष्टाचं आणि स्वाभिमानाचं महत्व सांगणारा एक सुंदर विचार। कुठल्याही माणसाची खरी ओळख ही त्याच्या जन्मकुळावरून नाही, तर त्याच्या कर्मावरून आणि विचारांवरून ठरते। स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा, कष्टाने मिळालेला स्वाभिमानच माणसाला जगात अमर करतो। हा विचार शिकवतो की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मेहनतीने आपण स्वतःचं नशीब घडवू शकतो। आणि आजची बोधकथा ही गोष्ट आहे आज जयंती असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या बालपणातली। अण्णाभाऊंचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला। गरिबीमुळे आणि सामाजिक विषमतेमुळे त्यांना शाळेचं तोंडही पाहायला मिळालं नाही। ते शाळेत गेले पण पहिल्याच दिवशी त्यांना बाहेर बसावं लागलं, म्हणून त्यांनी शाळा सोडली। पण त्यांच्या मनात शिकण्याची आणि वाचण्याची प्रचंड तहान होती। त्यांनी रस्त्यावर पडलेले वर्तमानपत्रांचे तुकडे, दुकानांचे बोर्ड पाहणी करत स्वतःच अक्षरं ओळखायला सुरुवात केली। लोक रस्त्यावरून चालताना जे शब्द बोलायचे ते शब्द अण्णाभाऊ जमिनीवर काडीनं कोरून गिरवायचे। अशा प्रकारे कोणत्याही शिक्षकाशिवाय शाळा न जाता अण्णाभाऊ स्वतःच लिहायला वाचायला शिकले। पुढे जाऊन याच औपचारिक शिक्षण न मिळालेल्या माणसाने रशियात जाऊन रशियन भाषेत अनुवादित झालेल्या फकीरा कादंबरीने जागतिक साहित्य हादरवून सोडलं। त्यांनी 35 अधिक उत्कृष्ट कादंबऱ्या आणि शेकडो पोवाडे लिहिले। तात्पर्य हेच, आज 1 ऑगस्टच्या दिवशी अण्णाभाऊ साठे यांचं जीवन आपल्याला खूप मोठी शिकवण देतं। जर तुमच्यात काही शिकण्याची आणि पुढे जाण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गरिबी, कोणतीही शाळा किंवा परिस्थिती तुम्हाला रोखू शकत नाही। तुमचं कष्टच तुमची खरी शाळा असते। ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस आणि वीकेंडची सुरुवात। अनेकदा लोक नवीन महिन्याची सुरुवात करताना विचार करतात, हा महिना माझ्यासाठी कसा असेल, आजचा वार कसा आहे। पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत आणि कर्मात प्रामाणिकपणा आहे तोपर्यंत निसर्गाने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो। चला तर मग मनात
लोकमान्य टिळकांसारखा करारी बाणा आणि अण्णाभाऊ साठेंसारखा अथांग आत्मविश्वास बाळगून आपल्या या ऑगस्ट महिन्याची आणि वीकेंडची एकदम सुपर डुपर सुरुवात करूया. मीना कुमारीजींच्या गाण्यांचा आनंद घ्या, हसत रहा आणि ऐकत रहा तुमचं आणि आमचं आवडतं रेडिओ स्टेशन रेडिओ मनभावन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत.

1 ऑगस्ट श्रीराम समर्थ आनंद कशामुळे मिळतो? सृष्टी शून्यापासून निर्माण झाली, आपली ही मूळ स्थिती तीच आहे, म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच स्वानंदात स्वस्थ राहावे, पण ते आपल्या हातून होत नाही, कर्मकृतीत राहावे असे वाटते. प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो, पण मनाची तळमळ त्यामुळे नाहीशी झाली नाही तर काय उपयोग? याकरता मनाची स्वस्थता कशाने येईल ते पाहावे. आनंद कुणाला नको आहे? आपल्याला आनंद हवा आहे खरा, परंतु तो मिळवण्यासाठी जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही. नोकरी नको आणि खायला हवे हे कसे शक्य आहे? खरोखर प्रपंचाच्या या अगणित उपाधीतून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच होय. मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदात बिघाड येतो. याकरता आपल्या इच्छेविरुद्ध घडले तरी माझे स्वास्थ्य बिघडणार नाही इकडे पाहावे. याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणे. कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट घडावी हे बुद्धीच ठेवू नये. जोपर्यंत हा आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असे समजावे. महत्वाकांक्षा खुशाल धरावी, पण त्यामुळे मनाला त्रास होऊ देऊ नये. भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असे म्हणावे आणि अभिमान सोडून कर्म करीत राहावे. प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे. कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते. मागे घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणे यामुळे आनंदात बिघाड येतो. तसेच उद्याची काळजी करीत राहणे यामुळेही मनाच्या स्वास्थ्यात व्यत्यय येतो. होते जाते हे सर्व भगवंताच्या इच्छेने होते हे मनाने पक्के ठरवल्यावर मग विनाकारण काळजी का करावी? दुःख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असताही आनंदात राहू शकेल. म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे. ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो, आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर रामाने कृपा केली असे खचित समजावे. भगवंतासाठी एकच दान खरे आहे आणि ते म्हणजे आत्मदान होय. सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती होणे हा आत्मदानाचाच प्रकार आहे. वाणीने नाम घ्यावे व मनाने स्मरण करावे आणि या दोन्हीचा मेळ असावा. जाणे

0: ऐका आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी बंधूंनो, फुलशेती आज मोठ्या प्रमाणावर जोर धरत आहे। त्यातही महत्त्वाचं फुलपीक म्हणजे झेंडू। तर या झेंडू लागवडीच्या विषयी, त्याच्या जातीविषयी, त्याच्या रूपनिर्मितीविषयी पायाभूत जे तंत्रज्ञान आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत। झेंडूची लागवड मागणी असलेल्या काळात फुले निघतील या हिशोबानं करावी। सध्या बाजारात विविध जाती उपलब्ध आहेत। बाजारपेठेचा अभ्यास करून आपण योग्य जाती निवडल्या पाहिजेत। झेंडूमध्ये अनेक प्रकार व जाती आहेत, परंतु काही ठराविक जाती आपल्या हवामानात चांगल्या येतात। यातील महत्त्वाच्या जाती म्हणजे आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू, संकरित झेंडू। नवीन फळबागेत आंतरपीक म्हणून पट्टा पद्धतीनं किंवा भाजीपाला पिकात मिश्र पीक आणि मुख्य पीक म्हणून झेंडूची लागवड ही केली पाहिजे। आफ्रिकन झेंडूच्या ज्या प्रमुख जाती आहेत त्याच्यामध्ये क्रँकर जॅक, अलास्का, ऑरेंज ट्रेझंट, आफ्रिकन टॉय डबल मिक्स इत्यादीचा समावेश होतो। फ्रेंच झेंडूच्या जातीमध्ये स्प्रे आहे, लेमन ड्रॉप्स आहे, फ्रेंच डबल मिक्स्ड आहे, या जातीचा समावेश करता येईल। संकरित ज्या झेंडूच्या जाती आहेत त्यामध्ये पीटाईट, जिप्सी, इन्फा ऑरेंज, इन्का येलो अशा काही जातीचा आपल्याला उल्लेख करता येईल। आता रोप निर्मिती जर झेंडूची करायची झाली तर त्याच्यासाठी झेंडूची लागवड जी आहे ती गादी वाफ्यावर बी साधारणतः 2.5 सेंटीमीटर अंतरावर पेरून रोपं तयार केली जातात। बी काळे, लांब, काटक, वजनाने हलके असते। 1 ग्रॅम वजनाच्या बियात सुमारे 350 ते 400 बिया असतात। 2 हंगामापूर्वीच्या बियाची उगवण कमी होते, म्हणून मागील हंगामातील चांगल्या फुलाचे बी आपण जर धरलं तर त्याची उगवण आपल्याला चांगली मिळते। साधारणतः 1 हेक्टर लागवडीसाठी 500 ग्रॅम बी हे पुरेसं असतं। बी पेरल्यापासून 25 ते 30 दिवसाच्या नंतर रोपे लागवडीसाठी तयार होतात। 15 ते 20 सेंटीमीटर उंचीवरील रोपे पुनर्लागवडीसाठी घ्यावीत। सपाट वाफे किंवा सरीवरंबे तयार करावेत। सपाट वाफ्यापेक्षा सरीवरंबे जे आहेत ते अधिक चांगले असतात। जाती परत्वे तसेच हंगामानुसार साधारणतः 60 बाय 60 किंवा 60 बाय 45 किंवा 45 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर आपण झेंडूची लागवड केली पाहिजे। जानेवारीच्या 2 आठवड्यात बियाची पेरणी करून 1 फेब्रुवारीच्या 1 आठवड्यात रोपे लावावी। लग्न सराईच्या वेळी 1 मे महिन्यामध्ये फुले विकता येतील। याशिवाय आपल्याला दसऱ्याला किंवा दिवाळीला फुलं बाजारात येतील, या अनुषंगाने सुद्धा आपल्याला त्या संदर्भामध्ये लागवड नियोजन पद्धतीनं करता येईल। तर ही झाली पायाभूत माहिती। आपल्याला जर शास्त्रोक्त पद्धतीनं झेंडूचं अधिकाधिक उत्पादन घ्यायचं असेल तर कृषी विज्ञान केंद्राची उद्यान विद्या शाखेचे जे विषय विशेषज्ञ आहेत त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हे तंत्रज्ञान गरजेनुसार स्वीकारू शकता। नमस्कार।
1: कृषी संदेश।
2: प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा। संपर्क क्रमांक 92 84 49 94 33। ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: मर्यादा आणि तोल, लेखक मोमो केळकर। सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट या साऱ्या कल्पना तशा सापेक्षच आहेत। एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख ठरतं, कारण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे यावर तिचं स्वरूप अवलंबून असतं। शेतकऱ्यांना आवडणारा पाऊस शहरवासियांना नकोसा असतो, आणि मग अशा वेळी अनुकूल, प्रतिकूल, उपकारक, अपकारक यातली सीमारेषा फार अंधुक व्हायला लागते। तशी ती अंधुक झाली म्हणजे मनुष्य कसा वागतो त्याचं चित्र भर्तृहरीनं त्याच्या श्लोकामध्ये चांगलंच रंगवलेलं। लज्जा किंवा संकोच हे माणसाच्या स्वैरवर्तनाला एक बंधन असतं, पण अशा संकोची भिडस्त माणसाला जडवृत्ती म्हणजे कशातही पुढाकार न घेणारं म्हटलं जातं। वास्तविक जडत्व आणि संकोच यातली सीमारेषा फार अंधुक आहे। वृताचरण करणं म्हणजेही आपलं आपण बंधन घालू घेणं आहे, त्यात वाईट काहीच नाही, पण ते करणारा ढोंगी मानला जातो। वास्तविक ते व्रत त्या माणसाच्या श्रद्धेचं स्थान असतं, आणि बहुधा वृताचरणाची यत्किंचित कल्पना नसलेले लोकच असला आक्षेप घेतात। अत्यंत शुद्ध माणसालाही लुच्चा संबोधलं जातं. वास्तविक हे दोन धर्म पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत, पण चांगलं मान्य करायचं नाही असं ठरवल्यावर काय बोलणार? पराक्रमी मनुष्य त्याच्या दृष्टीनं क्रूर ठरतो. युद्धात पराक्रम करताना हत्या अपरिहार्य आहे, त्यात क्रौर्य कसलं? मुनव म्हणजे संयमती यतीवर बुद्धिहीनतेचा किंवा निर्णयशक्तीचा अभावाचा आरोप केला जातो. कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करणं हा गुण आहे की दोष आहे? एकाएकी तडकाफडकी निर्णय घेणं क्वचित धोक्याचंच असतं, पण धोका टाळणाऱ्याला लोक चंचल ठरवतात. कोणालाही कडवटपणे बोलणं चांगलं नव्हे. वाईट गोष्टही चांगल्या शब्दात सांगता येते, सांगितलेली बरी, पण या सद्गुणाला दीनवाणेपणा लाचारी म्हणणारे आहेतच. स्वाभिमान सोडला नाही जोपर्यंत गोड बोलण्यात लाचारी कसली. स्वाभिमानी माणसाला लोक गर्विष्ठ म्हणतात. अभिमानाचं रूपांतर क्वचित गर्वात होतं, पण ते मर्यादा सोडली तर. आणि ही सीमारेषा नीट लक्षात घेतली पाहिजे. मोकळेपणानं बोलणारा यांच्या दृष्टीनं बडबड्या ठरतो, पण न बोलणारा यांच्या दृष्टीनं घुम्या ठरेल. स्थिर किंवा समतोल वृत्ती यांना मान्य नाही, तिला ते कमकुवतपणा म्हणणार. ऊटसूट सामर्थ्य दाखवित राहणं हे काय विवेकाचं लक्षण आहे? उलट वृत्तीच्या समतोलपणाला फार महत्व आहे. म्हणून शेवटी म्हटलंय की गुणी माणसाचा असा कोणता गुण आहे ज्याला दुर्जन नावं ठेवित नाहीत? चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही हे ठरल्यावर प्रश्नच मिटला. आता खरं आहे की मर्यादा पाळली नाही तर गुणांचं रूपांतर दोषात व्हायला वेळ लागत नाही. दातृत्व हा गुण असला तरी अविवेकी दातृत्व हा दोषच आहे. उलट याची दुसरी बाजू अशी की मर्यादा सांभाळली तर वरवर जे दोष वाटतात तेही गुण ठरू शकतात. क्रोध वाईट, पण माणसाला केव्हाही संताप येतच नाही असं झालं तर केवढी चमत्कारिक परिस्थिती ओढवेल. ही दुसरी बाजू मांडताना श्रीम माटे म्हणतात की षड्रुप्यू हे षणमित्र आहेत. शेवटी हा सारा प्रश्न मर्यादा सांभाळण्याचा आणि तोल राखण्याचा.
4: रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना. तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना. भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव. दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टच.
5: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, जब किसी झील या तालाब का पानी बहुत अशांत होता है, उसमें लगातार लहरें उठ रही होती हैं, तो क्या आप उस पानी में अपना चेहरा देख पाते हैं? बिल्कुल नहीं. लहरों की उस हलचल में सब कुछ धुंधला और विकृत दिखाई देता है. लेकिन जैसे ही हवा थम जाती है, पानी की लहरें शांत हो जाती हैं और झील का पानी स्थिर हो जाता है, तो आपको कुछ करने की ज़रूरत नहीं पड़ती. झील का वह पानी एक साफ आईने में बदल जाता है और उसमें आपको अपना असली चेहरा साफ साफ दिखाई देने लगता है. हमारा अंतकरण भी आज चिंताओं और इच्छाओं की अनगिनत लहरों से अशांत है. हम परमात्मा को, उस भीतरी शांति को, बाहर की दुनिया में खोज रहे हैं, जबकि जरूरत सिर्फ इस भीतर की हलचल को शांत करने की है. कबीर साहब आज हमें उसी परम स्थिरता और सहजता का मार्ग दिखा रहे हैं. आइए सुनते हैं कबीर साहब का आंखें खोल देने वाला यह परम दार्शनिक सूत्र. चिंता चित्त निवारिए फिरी बुझिए न कोई, चिंता चित्त निवारिए फिरी बुझे न कोई, इंद्री पसर मिटाइए सहजी मिलेगा सोई. चिंता चित्त निवारिए पीरी बुझिए ना कोई।

0: ritual praise illusion blindly. And they said, at the midnight, you gave up. Your wife Yashodhara and son Rahul went away for the sake of eternal knowledge. How huge an intrigue, a rageful of imagination released to defame your eternal philosophy of public welfare. Your light of knowledge cannot be proved and true. No alternative to your Arya Ashtangic path that is just for public well-being. Your scientific spiritual philosophy cannot be found in limits. Therefore, shadowing you from before attaining enlightenment. How huge blasphemous attempt of intrigue. They said, you saw deceased body, observed dead body, checked old one, and your dispassion arose. This might be to some extent, but your way of free wandering doesn't pass through such scanty regions. You're conscious, you rationalist, you the scientist verifying the experience of truth, verifying the eternal laws of nature, you the legal expert and judge, you the supreme singer singing the songs of well-being, the natural tune, rhythm, music of your Dhammapad. Impart spiritual bliss to all. You set out to seek truth and loyalist Channa following you. You cut down your majestic hairdressing along with passion, attraction, material love. You gave up majestic clothes. The whole Kapilvastu shook due to your renunciation, but Mother Yashodhara was serene. Your journey through the jungles full of thrones, feeding own self by begging. Your journey of finding truth, ending clashes, liberation from pains, grasping nature. Finding out the starting point of your creation, free, wandering, parinibbana. Ba tathagata, your journey of solitude for the moment of humanity. Rejecting all material pleasures, experiencing dispassion, experiencing bliss contained in it. Balancing pains and pleasures with equal measure, seeking eternal feeling. Your beats beyond universe. You are the traveler of the earth and of space. You are the company for countless stars. Your friendship for the stars and planets, for the whole universe is in your breathing. With every mindful breathing, the outside world crept in and collide with the every cell. Your spirited cells, compassions of the universe, the sense of impermanence in it, the contemplation of mind in it, its Vedanusapan, its Kaya Nupassan, in its Dhammanupassan. Search, search, search, search for the whole universe, search for mind particles, search for the minimist of the minute, search for atoms, search for molecules, search for the whole universe made up of atoms and molecules, search for atoms, and beyond that, again and again, filling up eternity in it. Unexploiting of every cell. Ba tathagata, the great scientist, not even a single particle escaped the telescope of your sensor. Your doctor, you are a physician, you are scientist, you are teacher, you are the knower, you are the listener, you are everything, everything is you. You wander towards the beginning and the end of the universe. You wander in the regions of science, spirituality, materialism. You are so curious. Nature confronted you and you checked each nook and corner of nature and wish absolutely all intrusion without compromise. You in the intrusions, you one with the creation, and you upshot out of.
1: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
2: गीताई अध्याय 14 गुणोत्कर्ष आणि गुणनिस्तार अथवा गुणत्रय विभाग योग. श्री भगवान म्हणाले, सर्व ज्ञानांमध्ये थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा, जे जाणूनी येथे मोक्ष पावले सगळे मुनी, ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्याची सारखे, जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे, माझे प्रकृती हे क्षेत्र तिथे मी बीज पेरितो, त्यातुनी सर्व भूतांची उत्पत्ती मग हो तसे, सर्व योनी मधे मूर्ती जितुक्या जन्म पावती, माता प्रकृती ही त्यास पिता मी बीज पेरिता, प्रकृती पासुनी होती गुणसत्व रजस्तम, ते निर्विकार आत्म्यास जणू देहात झुंपिती, त्यात निर्मळ ते सत्व ज्ञान आरोग्य वाढवी, मी सुखी आणि मी ज्ञानी शृंखला ही चल ही चिलेबी, रजते वासना रूप तृष्णा आसक्ती वाढवी, आत्म्यास कर्म संगाने टाकी ते जगडूनी ते, गुंगवी तम सर्वांस अज्ञान ची विरूढले, झोप आळस दुर्लक्ष यांनी घेरूनी बांधिते, सुखात घालिते सत्व रज कर्मांत घालिते, ज्ञान झाकुनी संपूर्ण दुर्लक्षी घालिते तम, अन्य दोघांस जिंकूनी तिसरे करीते बळ, असे चढे कधी सत्व कधी रज कधी तम, प्रज्ञेचा इंद्रिय द्वारा प्रकाश सगळी कडे, देहात पसरे तेव्हा जाणावे सत्व वाढले, प्रवृत्ती लालसा लोभ कर्मारंभ अशांतता, ही देही उठती तेव्हा जाणावे रज वाढले, अंधार मोह दुर्लक्ष प्रवृत्ती चहूकडे, देहात माजली तेव्हा जाणावे तम वाढले, वाढले असता सत्व जाय जो देह सोडुनी, जन्म तो शुभ लोकात तो ज्ञात्यांच्या समागमी, रजात लीन झाला तो कर्मासक्तात जन्मतो, तमी बुडुनी गेला तो मूढ योनीत जन्मतो, फळ सात्विक कर्माचे पुण्य निर्मळ बोलिले, रजाचे फळ ते दुःख तमाचे ज्ञान शून्यता, सत्वातुनी निघे ज्ञान निघे लोभ रजातुनी, अज्ञान मोह दुर्लक्ष निघती ही तमातुनी, सत्वस्त चढती उंच मध्ये राजस राहती, हीन वृत्ती तवागुनी जाती तामस खालती, गुणावीन नसे करता आत्मा तो त्या पलीकडे, देखणा ओळखे हे जो होय माझे चिरूपतो, देह कारण हे तीन गुण जाय तरुणी जो, जन्म मृत्यु जरा दुखी सोडिला मोक्ष गाठतो. अर्जुन म्हणाला, त्रिगुणातीत जो देवा त्याचे लक्षण काय ते, वागणूक कशी त्याची कसा तो गुण निस्तरे. श्री भगवान म्हणाले, प्रकाश मोह उद्योग गुण कार्ये निसर्गता, पावता न करी खेद न धरी आस लोपता, राहे जसा उदासीन गुणांनी जो न चाळवे, त्यांचा चिखेळ जाणूनी न डोले लेश मात्रही, आत्मत्वे समजो पाहे सोने पाषाण मृतिका, धैर्यवंत सुखे दुःखे स्तुती निंदा प्रिया प्रिय, मानापमान जो नेने नेने जो शत्रुमित्रही, आरंभ सोडिले जाने तो गुणातीत बोलिला. जो एक निष्ठ भक्तीने अखंड मज सेवितो तो ह्या गुणास लंघुनी शके ब्रह्मत्व आकळू। ब्रह्मासमीची आधार आ अवीट अमृतासमी, मीची शाश्वत धर्मास आत्यंतिक सुखासमी। अध्याय 14 समाप्त।
1: रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना, तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना। भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव। दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग।
3: रसिकहो नमस्कार। आनंदाचे डोह ही सद्गुरु कृपेने जीवनात आनंद आलेल्या एका साधकाची भावभक्तीची भावुक गाथा आहे। सद्गुरु कृपेने आपल्या जीवनात आलेला आनंद शब्दात बांधून हा शब्दानंद रसिकांपर्यंत पोचविण्याचा कवी श्री शशिकांत पडोदकरांचा हा प्रयत्न आहे। शब्दानंदासोबतच स्वरानंद आणि आत्मानंद याची अनुभूती देणारी ही गाणी संगीतकार आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे। रसिक हो, तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया। हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो, हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही। कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो। सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे। काल, आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो। आनंद ही पोचण्याची जागा नाही, तर तो अखंड अनंत व अनादि काळापासून चालत असलेला चालत राहणारा प्रवास आहे। विचार संपतात, क्रियाही संपतात, कर्म, ज्ञान, भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो।

गर्दीत हरवलेला बालक आपल्या आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो. व्याकुळता त्याच्या नजरेत, त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपतं किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसतं, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवनी, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

0: श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ग्राम गीता भाग 58. या भागाचे चिंतन करीत असताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी 450 वर्षापूर्वी होऊन गेलेले चैतन्य महाप्रभू यांचा आदर्श समोर ठेवून समाजातून अंधश्रद्धा व अनिष्ट रूढ्यांचे उच्चाटन व्हावे, समाज अध्यात्म प्रवण नि देश हितैषी बनावा, यास्तव ते लिहितात की चैतन्य महाप्रभूंनी देखील बंगालातील तामस भक्ती उपासना, अहंकारी संन्यास व कोरोडा शास्त्र विवाद यांचे जागी कृष्ण भक्तीची प्रेम रस धारा वाहविणारा, पठाण व दलित जनांनाही प्रेमदान करणारा विशाल हृदय महात्मा, अरण्य हे कुंजवन व सागर यमुना वाटून प्रेमोन्मादाने त्यांनी समुद्रात देखील उडी घेतली होती. भक्ती ज्ञान आचार व सर्वच दृष्टीने आदर्श संत होऊन गेले ते श्री संत चैतन्य महाप्रभूच्या शब्दात जाणून घ्यायचं झाल्यास ते लिहितात, साधू संतांचा स्वभाव लोक कल्याणकारी असतो, त्यांचे सर्व आचरण जगत हितासाठीच होत असते. श्रीकृष्ण कीर्तन हेच विश्वाला शांती देण्याचे साधन त्यांनी अवलंबविलेले असते. तृणापेक्षाही स्वतःला तुच्छ समजून ते जगाची सेवा करीत असतात, त्यामुळे त्यांचे शरीर आसक्त नसते, अंतकरण निर्विकार असते आणि वाणी निर्वासन असते. त्यामुळेच त्यांचे वाणीतील शब्द निशब्द अनिष्ट रूढी नि अंधश्रद्धा मुक्त असतो. याच अर्थाने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, संत आपुल्यापरी झटोनी सौख्य देती सर्व जनी, सफलता त्यांच्या कार्यी बहुगुणी, परी तो नव्हे चमत्कार. संतांच्या शुद्ध हृदयातून अनुभवा येई निघाली वाणी, परी त्याचीही संकल्पना त्यांनी केली नाही चमत्कारे. मुंगीशी हत्तीचे ओझे जैसे, वाटे नवलाचे भलतीसे, परी ते सहज घडे शक्ती विकासे, सत्कार्य तैसे वाटे जना. त्यासी चमत्कार मानलिया, लोक विसरती कर्तव्य पाया, भजो लागती सकामपणे तया, आंधळ्या भावे निष्क्रिय. म्हणूनही महत्व नको चमत्कारा, शोधावी सत्कार्य परंपरा, ज्ञान आणि कार्यस्फूर्तीचा झरा घ्यावा संत जीवनातून. वस्तुत मार्गदर्शनाची कार्य संतांचे, पुत्र धन देणे नव्हे साचे, बिमारी बसविणे हे वैद्याचे काम आहे सर्वदा. संत अज्ञान रोगाचे वैद्य, जीवन विकासाचे सर्वाद्य, शुद्ध कर्माणी असती वंद्य तिन्ही लोकी, त्यांचा एकच चमत्कार. अल्पज्ञ जीव केला विश्वाकार, सर्वाभूती देखिला ईश्वर, ठाई ठाई याच डोळा. तेव्हा संतांचे खरे चमत्कार व मानव मात्रांचे कर्तव्य काय आहे या संबंधी वंदनीय महाराज लिहितात, त्यांचे तेवढे करणे जाणणे, या चमत्कारापुढे आकाश ठेंगणे, तेथे कोण पुसतो तुंतुने क्षुद्र सिद्धीचे वाजताही. संत सेवेचे अवतार, सर्वाभूती नम्र सत्य व्यवहार, तयासी देवही मानी थोर, अन्य चमत्कार कासया. साधूचा सरळ प्रेमळपणा हा या जगी चमत्कारची जाणा, त्याने अन्यही मीच म्हणावे आपणा, हा चमत्कार केवढा. अहो सर्वात मोठा चमत्कार, तो मानी विश्वची माझे घर, त्यासाठी कष्ट तो अहो रात्र, जीवे फार उल्हासे, उने दिसे ते पूर्ण करी, जगाचा तोल बोधे सावरी, परंतु केल्याचा स्पर्शची नसे अंतरी, चमत्कारी संत ऐसे. मात्र संतची सर्व काही करी आणि कर्तव्याची नाही माणसावरी, ऐशी संतांची एकांगी थोरी, गाती ते नोहे उचित, ऐसे गावी होऊन द्यावे, जनासी सत्य ज्ञान कळावे, खऱ्या संतांची ओळखावे कर्तव्यासाठी. संतांचे विचित्र व्यवहार, तैसेची त्यांचे चमत्कार, हे वगळून दावावा सत्य सार ग्रामीण जनाशी, आपुला आपण उद्धार करावा, संत देवांचा सहारा घ्यावा, हाची संत ग्रंथांचा गौगवा, चित्ती धरावा सर्वांनी, यातची गावाचे कल्याण, निघोनी जाईल दुबडेपण, कर्तव्य आपुले जाणतील जन, तुकड्या म्हणे ऐसे. यानेच संतपण वाढ घेई, संत संगे संतची होई, परी संत म्हणता संसार सोडूनी जाई ऐसे नव्हे. संसारी असोनी संत असती, व्यवहारी राहुनी आदर्श होती, बुवान म्हणविताही अधिकार ठेविती सद्गुरूचा. ऐसे आहे संतपण, ते मिळे सत्संगे करुणी साधन, नसे अंगी विचित्रपण कोण तेही तयांच्या. पावडी माझी पाय ठेविता दावा म्हणे ब्रह्मसत्ता त्या जयपाल राजाशी तारिले तत्वता शेवटी ग्रंथची बोधुनी करुणिया चमत्कार संतन करीती उद्धार हाची मनी राखा निर्धार बोधची सार तयांचा चमत्काराच्या भरी भरुनी झाली अनेकांची धूळधानी संत चमत्कार यापुढे कोणी नका वर्णू सज्जन हो। याप्रमाणे चमत्काराचं चिंतन प्रगट करत असताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी अनेक आपल्या जीवनातील प्रसंग आणि समाजाच्या समोर ठेवले आहेत। त्यापैकी ते म्हणतात की एका काळामध्ये जयतपाळ नावाचा एक राजा होऊन गेला। त्याची अशी धारणा होती की घोड्यावर बसताना त्या पावडीमध्ये पाय ठेवून बसायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात ब्रह्म मला दाखवा प्रत्यक्ष। अनेक संत महापुरुषांना त्यांनी विचारलं, त्याला कुठेही त्याचं समाधान मिळालं नाही। तेव्हा तो एका सत्पुरुषाजवळ आला, सत्पुरुषाजवळ हेच वाक्य तो बोलायला लागला। तेव्हा त्या सत्पुरुषाने सांगितलं, ठीक आहे ठेव पाय पावडीत। पावडीत पाय ठेवून घोड्याच्या पाठीवर बसण्याला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात त्यांनी त्याला ब्रह्म दाखवलं, म्हणजे ब्रह्मज्ञानाची शक्ती दाखवली। पुन्हा त्याला त्या अवस्थेतून परत जेव्हा आणलं तेव्हा तो रडायला लागला की आता मला तिथून परत आणू नका, आता तिथंच राहू द्या, मी आगळ्या वेगळ्या जगामध्ये प्रवेश केला हो, आता सगळं माझं बाहेरचं जग हे दिसणारं सगळं संपलं आहे, मी एका आत्मानंदाच्या लहरीमध्ये आता नाहून राहिलो आहे, मला तिथंच राहू द्या। तेव्हा तो सत्पुरुष म्हणायला लागला की राजा, नमुन्याची मिठाई फुकट मिळत असते, पण पोटभर जर तुला खायची असेल तर त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, त्याप्रमाणे कायमचं हे ब्रह्मज्ञान जर तुला पाहिजे असेल तर तुला एकांतामध्ये साधना करावी लागेल, साधनेशिवाय हे कधीही प्राप्त होणार नाही। एकदा तुला साधना प्राप्त झाली मग निर्मोही वृत्ती तुला प्राप्त होईल। आधुनिक काळातील एक ही प्रसंग आपणाला लक्षात घेता येईल की स्वर्गीय बिस्मिल्ला खा यांची तारीख अमेरिकेने घेतली, भाव विभोर झाला सारा देश, आणि शेवटी तेव्हा भारतात परत येण्याचा वेळ जेव्हा आला तेव्हा त्या अमेरिकेचे दिग्गज बिस्मिल्ला खा यांना म्हणतात की सगळं काही आमच्या देशात आहे, संपत्ती भरपूर आहे, पण तुमच्यासारखा कलाकार नाही, म्हणून काय पाहिजे असेल ते आम्ही देतो, आता आमच्या देशातून जाऊ नका। बिस्मिल्ला खा म्हणाले की माझ्यासारख्या भारतीय नागरिकाचा आदर तुम्ही करता याचा आनंद वाटतो, समाधान वाटते, परंतु एक गोष्ट मी सांगू चाहतो की मला जर तुमच्या देशात ठेवायचं असेल तर मला दोन गोष्टीची गरज आहे, त्या माझ्या दोन गोष्टी पूर्ण करत असाल तर मला राहण्याला काही अडचण नाही। त्याने विचारलं, कोणत्या? शिव मंदिर तुमच्या देशात आहे का? माझ्या साधनेसाठी मला शिव मंदिर हवं आहे। मुस्लिम धर्माचा एक माणूस शिव मंदिर अमेरिकेला मागतो, आणि तेच पुढे बोलले की तुम्ही शिव मंदिर नाही बांधाल, पैसा भरपूर आहे तुमच्याकडे संपत्ती, भारतातून मूर्ती आणाल, पण दुसरा मला दुसरी गोष्ट हवी आहे, तुमच्या देशात गंगा नदी आहे का? गंगा नदी कुठून आणाल? माझ्या भारतातल्या गंगेच्या पवित्र जलाचं मी स्नान केलं आणि त्या काठावर असलेले जे वृक्ष वेली आहे त्यामध्ये बसून बसून मी ही साधना केलेली आहे, तेव्हा तुम्ही प्रवेश झालात, आणि शेवटच्या क्षणापर्यंत मला ती साधना करायची आहे, आणि म्हणून हीच साधना केल्यानंतर चमत्काराला कुठेही वाव राहत नाही, उणीव दिसत असेल ती पूर्ण करण्यात आणि जीवन जाते। या पद्धतीने हा भाग याच ठिकाणी आपण समाप्त करत आहोत।
2: तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबर वर मेसेज किंवा कॉल करा, संपर्क क्रमांक 92 84 49 94 33। ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आणि मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते। श्रोते हो, आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्या सोबत आहेत गीता निखारगे। गेली 28 वर्षांपासून त्यांनी रंगभूमी कलाकार म्हणून काम पाहते आहेत आणि अनेक सिरियल्समध्ये त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे, आणि त्यांचा प्रवास हा खरंच हा प्रेरणादायी असा आहे। आज आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आजपर्यंतचा प्रवास। मॅडमने अनेक खूप छान, म्हणजे आपण जाणतोच की अनेक प्रमुख सिरियल्समध्ये काम केलेलं आहे, जसं की ई टीव्हीवरची काटा रुते कुणाला ही सुप्रसिद्ध सिरियल मध्ये मॅडमने रोल केलेला आहे, आणि अशा बरेच सिरियल्समध्ये मॅडमने काम केलेलं आहे। तेव्हा आपण त्यांच्याच शब्दात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासाविषयी।
3: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: मॅडम नमस्कार।
4: नमस्कार।
2: तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत।
4: धन्यवाद।
2: मॅडम मला सांगा ना, तुमची सुरुवात, अभिनयाची सुरुवात कशी झाली?
4: हां, ती गंमतच आहे। सुरुवात म्हणायचं तर मी नृत्य क्षेत्रात जास्त आवड होती आणि अभिनयाची सुरुवात शाळा कॉलेज इथूनच झालेली होती, पण आत्ताचं जे युग आहे मालिका आणि यूज आपण म्हणतो त्या ह्याच्यात जी माझी सुरुवात झाली ती डान्समुळे माझ्या. मी कथकचं माझं कॉम्पिटिशन होतं आणि मला माहीतही नव्हतं की तिथे एक मोठे डिरेक्टर परीक्षक म्हणून आलेत. मी माझा परफॉर्मन्स केला आणि मी घरी निघून गेले होते आणि त्यावेळी मला पहिलं प्राईज मिळालं होतं राज्यस्तरीय डान्सचं. मी विनर होते आणि नंतर मला त्यांच्या संस्थेकडून लेटर आलं. ज्यावेळी जेव्हा आपल्याकडे फोनही नव्हते पिवळ्या पोस्ट कार्डवर आपल्याला सगळं कळायचं. तर त्यांनी अचानक माझ्या घरी एक पोस्ट कार्ड आलं की नटराज संस्थेकडनं आम्ही बोलतोय आणि आमच्याकडनं आम्ही फिल्म करतोय तर आमची इच्छा आहे की तुम्ही फिल्ममध्ये काम करावं. तर मी त्यांना मला कळेच ना की मी काय उत्तर द्यावं कारण मी अभिनय नाही करत आणि हे कॅमेरा किंवा स्क्रीनची सवय नव्हती. आणि मग त्यांनी मला एक मोठं परत लेटर पाठवलं की तुम्हाला माहित आहे का तुमच्या डान्समधून आम्हाला कळलं डान्सपेक्षाही जास्त सुंदर तुम्ही ऍक्टिंग करू शकता कारण तुमच्या एक्सप्रेशन.
5: वा.
4: सो तिथून माझी सुरुवात.
5: खरंच नृत्यामध्ये एक्सप्रेशन खरंच महत्वाचे असतात आणि ते कुठेतरी तुम्हाला इकडे कामी आले.
4: येस
5: नक्कीच. थिएटर पासून टीव्ही पर्यंतचा प्रवास कसं आव्हानात्मक होता?
4: आव्हानं खूप होती पण कसं असतं जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाची आवड असते आणि ते मला करायचं तर तिथे आलेली आव्हानं आपण इझिली म्हणजे सोप्या पद्धतीने स्वीकारतो कारण ते आपल्याला हवं असतं. मग तिथे आलेल्या अडचणी असू देत काही त्रासिक गोष्टी असू दे त्या आपण अशा फेस करतो लिलया फेस करतो कारण मला तिथे पोचायचं आहे मला ते करायचं आहे. सो मला आत्ता आलेला जो काही माझा प्रॉब्लेम आहे तो मला सॉल्व्ह करून तिथे पोचायचं आहे तर केलाच पाहिजे अशा प्रकारे ते होत गेलं.
5: मॅम तुम्ही स्वामी समर्थ किंवा आपण म्हणू शकतो सुप्रसिद्ध सिरियल छत्रपती शिवाजी महाराज या मालिकांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आपण सर्वांना माहीतच आहे. पण मग या मालिकांमध्ये काम करताना काही विशेष तयारी अशी करावी लागली आणि ते अनुभव कसे होते त्याबद्दल सांगा.
4: अनुभव तयारी म्हणावं तर प्रत्येक वेळी वेगळा वेगळा बाज असतो प्रत्येक विषयाचा ऐतिहासिक पौराणिक आणि सोशल आपला सामाजिक. मग त्याचा प्रत्येक विषयाप्रमाणे भाषा बदलते तुमचं वागण्याचा किंवा वावरण्याचा प्रकार तुमचं बॉडी लँग्वेज बदलते प्रत्येक कॅरेक्टर वाईज प्रत्येक विषयाप्रमाणे. सो तसं आम्हाला आमचे जे सिनियर्स होते किंवा आम्हाला कमांड देणारे जे आमच्या बरोबरचे लोक होते ते आम्हाला सांगतही होते. शिवाय वाचन महत्वाचं असतं कुठल्याही कलाक्षेत्रात किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला काम करताना त्या विषयाचं वाचन वगैरे ते महत्वाचं असतं आणि ते आम्हाला करून घेतलं जायचं. आणि शिवाय थिएटरच्या लोकांना हे प्रॉब्लेम्स येत नाहीत भाषेचे कारण नाटकामुळे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारची स्क्रिप्ट वाचून ती लक्षात ठेवायची सवय झालेली असते. सो तुम्ही ते वळता त्या आपोआप तुमची जीभ वळते म्हणायला हरकत नाही. म्हणजे मला छत्रपती करताना मी दोन भूमिका केल्या. पहिल्यांदा राणी काशीबाई जी एका उच्चभ्रू घराण्यातली इतिहासात नाव असलेली राणी तो थाट वेगळा आणि कट टू मी त्याच सिरियलमध्ये तानाजीची बायकोही केली तर तो एक वेगळाच प्रकार. म्हणजे भाषाही वेगळी सगळा ढंगच वेगळा तिचं वावरणं वेगळं राहणीमान वेगळं त्यांचे संस्कार वेगळे ह्या महाराणी घराण्यातले संस्कार वेगळे आणि हे संस्कार वेगळे तर ते एक होतं. पण आमचे रायटर जे होते त्यांनी इतकं सुंदर लिहिलं होतं ना की आम्हाला कधी प्रश्न पडले नाहीत. फक्त त्यांनी आम्हाला सांगून ठेवलं होतं की तुला करायचं असेल ना तर मी तुला एक कॅरेक्टर सांगतो आपल्या माहितीतलं संत तुकाराम महाराज तर त्यांची आवडी तर ती कशी होती तिचा स्वभाव ते वाच आणि मग तशी तू कर असं मला तानाजी. पण लोक मला विचारायचे तुम्ही ती भाषा कशी शिकलात तुम्हाला शिकवलं का तुमचं त्याचं शिबिर झालं का तुम्हाला आधी सांगितलं गेलं का. तर या प्रश्नाची उत्तरं आम्हाला देता यायची नाही कारण आम्हालाच कळलं नाही की आम्ही ते कसं केलं काय आपोआप यायला लागलं ते कारण आवड होती त्या विषयांची.
3: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग.
5: शूटिंग दरम्यानचे काही खास अनुभव काही गमती जमती ते शेअर करा ना.
4: हा शूटिंग कसं असतं एक आत्ताच मी तुम्हाला म्हटलं आवडीचा विषय. घरात भरपूर आपल्याला टेन्शन असतात पण घरातून ज्यावेळी तुम्ही बाहेर पडता तर हे माझं प्रोफेशन आहे मी स्वीकारलेला भाग आहे तर मला तिथे गेल्यानंतर त्या इथे मिळणारी लोक त्या जे गेट सुरू होतं पुन्हा आपल्या कामाचं तिथून प्रत्येक मग तो स्पॉट दादा असेल तिथला सिक्युरिटी असेल किंवा तिथला प्रत्येक डिपार्टमेंटचा माणूस असेल हा माझ्यासाठी नवीन असतो प्रत्येक वेळी. आणि तिथे मला त्यांच्याशी जेल झाल्याशिवाय मी माझं काम चांगलं करू शकणार नाही हे माहीत असतं. सो त्याची ती एक नवीन फॅमिली मिळते मजा येते. स्पॉट दादा आपलं तिकडे घरच्यांसारखी काळजी घेणारी लोक असतात ती आणि डिरेक्टर्स काही कधी कधी वादविवाद पण होतात, पण ते प्रत्येक कामाच्या ठिकाणी असतंच. प्रत्येकाचं 100% मत एकमेकाशी जुळणारं असूच शकत नाही तसं. पण ती एक मजा असते की नवीन विषय, नवीन माणसं, कधी आईचं कॅरेक्टर, कधी वहिनीचं कॅरेक्टर, मग त्या त्या कॅरेक्टरनुसार बदलणारी नाती. ही 2 तासासाठी असू देत, 12 तासासाठी असू देत, ते नवीन नातं निर्माण झालेलं असतं आणि ते जगण्याचा चान्स आम्हाला मिळतो जो कोणीही घेऊ शकत नाही. कलाकारालाच हा अनुभव घेता येतो, नवीन नातं, नवीन ठिकाण, नवीन गोष्ट प्रत्येक वेळी करण्याचा आणि ते अनुभवण्याचा. हा खूप सुंदर प्रवास असतो म्हणजे माझ्यासाठी तरी, कारण माझं अत्यंत आवडीचं म्हणजे मी तर म्हणेन मी नोकरी सोडून याच्यात वळले.
5: हा
4: म्हणजे आमचे जेवढे कलाकार आहेत ना, तर 100% 80% कलाकार जर चांगला जॉब करत असतील आणि हेही करत असतील ना, तर ते याला प्रिफरन्स.
5: टॅलेंट प्लस पॅशन.
4: येस येस,
5: खरंच हे एक सिक्रेट रहस्य आपण म्हणू शकतो यशाचं. बरोबर बरोबर.
3: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
5: तर मॅम, काटा ऋतय कोणाला या सिरियलमुळे आपण घराघरात पोहोचल्यात, सगळ्यांची आवड ठरल्यात, त्या मालिकेबद्दल एखादा अविस्मरणीय क्षण.
4: त्या मालिकेमध्ये एकतर शैलेश दत्ता सारखा दिग्गज कलाकार होता आणि त्याच्याबरोबर मला त्यावेळी आम्ही अनोळखी म्हणण्यापेक्षा एक माहिती होतं की हां, हा माझा बरोबरचा आर्टिस्ट आहे काम करणारा आणि मी त्याच्याबरोबर काम करणार, एवढंच माहीत होतं. पण ज्यावेळी काम आपण एकत्र करतो त्यावेळी ते कलाकार म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे बघतो आणि एक माणूस म्हणून आपला बॉन्ड त्यांच्याशी होणं वेगळं. जेव्हा तो होतो त्यावेळी तुमचं काम खूप सोपं आणि चांगलं होतं, आपल्याही अपेक्षेपेक्षा चांगलं होतं. हा अनुभव मला त्या सिरियलमध्ये आला, तो सुद्धा शैलेश दातारसारख्या आर्टिस्टमुळे. आणि त्यानंतरही आम्ही जेव्हा जेव्हा कामं केली तर तो अनुभव अविस्मरणीय असासाठी होता की त्या सिरियलमधले सगळे आर्टिस्ट, त्या सिरियलचा प्रत्येक माणूस इतका चांगला होता की आम्हाला तिथे कळलं की अरे, सिरियल काम करताना या सगळ्या माणसांमुळे आपण चांगले असतो, चांगलं काम करतो. आणि त्या सिरियलमध्ये एक माझा जो होता तो ट्विस्ट इतका चांगला होता की माझ्या हिरोच्या आयुष्यात येण्यामुळे त्याची जी पहिली बायको असते तिच्या डोक्यावर परिणाम होतो आणि तिच्या सहित मला पुढे जायचं होतं त्याच्याबरोबर. तर रोज मी तिला फेस करायचे आणि तो रोल करत होती चिन्मयी. तर ते इतकं हे होतं ना, म्हणजे काय म्हणतो, आव्हानच होतं मला, माझ्यासाठी ते आव्हानच होतं की तिचं ते सगळं स्वीकारून मला मी सतत स्वतःला शांत ठेवायचं की नाही, मला हा हवा आहे ना, मला ह्याच्या आयुष्यात राहायचं ना, तर मला हिला सहन करायला हवं. इतकं होतं की कधी कधी ते असं दाखवलं होतं की ही माझा जीव घेण्या इतपत ती मला त्रास देणार असं होतं. मला माझ्या कामाचा हे होता तो एक की मला अरे, मला इथे स्कोप आहे माझ्यातलं, मी काय करू शकते, कुठल्या लेवलला काम करू शकते हे तिथे मला कळलं होतं. सो मला पुढची कामं करताना सुद्धा कळायला लागलं की अरे, आपण भूमिका आपली जाणून घ्यायला हवी आणि मग काम करताना मजा येते.
5: मॅम, रंगभूमी कलाकार तर तुम्ही आहातच, रंगभूमी आणि मालिका हे दोन वेगवेगळे माध्यम आहेत, तर ह्या दोन्ही माध्यमांमध्ये काम करताना नेमका जवळचं वाटणारं माध्यम कुठलं?
4: हा, माझं वैयक्तिक मत म्हणाल तर मी आत्ताही, मला अगदी खूप पैसे देऊन काम करायला मालिकेत कोणी सांगितलं आणि एका साईडला नाटक विचारलं, चांगला विषय, चांगली माणसं, चांगली संस्था, मी नाटकाला प्रेस करेन. कारण माझा खूप जिवाळ्याचा खूप,
5: हा येस,
4: मला कितीही थकलेली असेन सिरियलच्या शेड्यूलमधून वगैरे आणि कोणी सांगितलं की अरे, उद्या नाटक तुझ्यासाठी आम्ही नाटकाचं कॅस्टिंग करतोय आणि तुला यायचं आहे, मी जाईन तिथे पहिल्यांदा.
5: बरोबर. पण मग आपण एक प्रसिद्धी मिळवलेली असते, एक आर्टिस्ट म्हणून लोक आपल्याकडे बघत असताना जेव्हा फॅन्स ला सामोरे आपण जातो तेव्हा काय अनुभव असतात, त्याबद्दल सांगा ना.
4: ते अनुभव असे वेगवेगळे आहेत. काही आहेत ते आमच्या कलेवर प्रेम करणारे आहेत, काही आमच्या दिसण्यावर, म्हणजे वेगवेगळे कंगोरे आहेत आमचेच. आम्हाला ते फॅन्समुळेच कळतं की अरे, हा फॅन आहे तो माझ्या दिसण्याचा आहे, माझ्या कामाचा आहे, असे प्रत्येक जण वेगळे असतात. काही असतात ते अतिशय चांगले, म्हणजे एखाद्या भेटीत सुद्धा कायम लक्षात राहिलं की अरे, ह्याला मी माझं काम आवडलं होतं म्हणून हा माझा फॅन आहे, हे लक्षात राहणारे असतात. काही असतात ते म्हणजे त्या आमच्या कॅरेक्टरमुळे आम्हाला दोष देणारे किंवा आम्हाला वाईट बोलणारे, असेही अनुभव आलेत फॅन्सच्या बाबतीत. हा ऐतिहासिक करतानाच वेगळं होतं की असे पण फॅन्स होते की आम्हाला त्या जुन्या ह्याच्यात बघायच्या, आमच्या चेहऱ्यानं बघून आम्हाला आमच्या रस्त्यात तर रस्त्यात आमच्या पायाला हात लावलेला आहे, आम्हालाच कसं तरी वाटत होतं की अरे नाही या व्यक्तींसमोर आता आपल्याला आपला स्वभाव असला कसाही तरी त्याच्यापेक्षा चांगलं वागलं पाहिजे, का तर ते आपल्या कॅरेक्टरला महत्व देत आहेत.
5: एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका निभावत असताना आपण त्या कॅरेक्टरमध्ये किती रंगून जातोय आणि समोरचा प्रेक्षक आपल्याला तसं अनुभवतोय ही वेगळीच एक संकल्पना असते. खरंय, पण मग आजच्या कलाकारांना जर या क्षेत्रात यायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
3: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
4: हा हे बघा, आता मुळात कुठल्याही क्षेत्रात गेलं तर तुम्हाला मेहनती आलीच.
5: बरोबर,
4: तुम्ही असं नाही होऊ शकत ना की मला वाटलं आणि मी ते केलं काम, हे कोणालाच नाही. आम्ही केलं, आम्ही त्याच्यासाठी एफर्ट्स घेतले तेव्हा आता या लेवलला आहोत. अजूनही आम्ही शिकतोय की मला ह्याच्याही पेक्षा अजून काहीतरी चांगलं करायचं, तर मला माझ्यापेक्षा चांगले करणारे किंवा माझ्या कधी कधी आपल्यापेक्षा नंतर आलेले लोकसुद्धा वेगळं काहीतरी आपल्याला शिकवून जातात असंही आहे. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की तुम्ही नवीन नवीन गोष्टी करायला शिका. तुम्हाला एखादा एम ठरलाय तुमचा की मला ह्या ह्या क्षेत्रात करायचं आहे किंवा ह्या क्षेत्रात आमच्या यायचं आहे, तर अभिनयाच्या दृष्टीने किंवा तुम्हाला आमच्या क्षेत्रात वेगळे वेगळे गोष्टी आहेत करण्यासारख्या कला क्षेत्रातच. कोणी डिरेक्शनमध्ये आवड असलेले आहेत, कोणी कपडेपटामध्ये आवड, म्हणजे हे सुद्धा एक कलाच आहे. तर त्या त्या विषयीचं जाण असली पाहिजे तुम्हाला आणि ती सगळ्या लेवलला, तुम्ही छोटा प्रोजेक्ट बघून किंवा मोठा असं नाही, सगळ्या लेवलचे शोज म्हणा प्रोजेक्ट बघा, माहिती करून घ्या त्याची की तुम्हाला कसं कसं गेलं पाहिजे. मुळात तुम्हाला ज्या प्लॅटफॉर्मला जायचं त्या प्लॅटफॉर्मला उभं राहण्यासाठी काय करायला हवं इथून सुरुवात असते. तुम्हाला जर तिथे धीटपणे उभंच राहता येत नसेल तर तुम्ही नाही पुढे जाणार. सो आता तर खूप सोपं झालंय, इंटरनेट आलंय आपल्याकडे, सो तुम्हाला मोबाईलवरून सगळं कळतं कुठे काय चाललंय नवीन, तर कसं करायचंय, ऑडिशन करायचंय, काय करायचं, हे सोपं झालंय. तर ते शोध घेतला पाहिजे, माहिती करून घेतली पाहिजे आणि त्या त्या प्रोसिजर प्रमाणे जा.
5: एक दिग्गज अभिनेत्री हा प्रवास तर तुमचा आहेच, अभिनय क्षेत्रात तुमचं एक वेगळा ठसा तुम्ही उमटवलेला आहेच, पण या व्यतिरिक्त म्हणजे अभिनय क्षेत्र सोडून तुमच्या इतर आवडी निवडी छंद याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
4: नृत्य,
5: वा,
4: डान्स हे माझं खूप म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे.
5: सुरुवातीला
4: मी अगदी लहान असताना म्हणजे जुन्या विचाराची माणसं ते काय मुलगी म्हटल्यावर ते सारखं नाचू नकोस गो हे करे, हे आजी हे घरात असायचं, पण मला असं होतं की अरे नाही मला आवडतंय मला हे करायचं आहे. मग कधी कधी थोडंसं कळायला लागल्यानंतर भीतीने असं वाटलेलं की अरे मला करताना येणार आहे हे असं, पण माझ्या आईने छान सपोर्ट केला आणि मग मी कथक विशारद झाले. मला बृहस्पती घराण्यातले चांगले गुरुही लाभले, त्यांच्याकडे मी छान म्हणजे कथक त्यावेळी, आता त्याच्यावर PhD वगैरे करता येते, पण त्यावेळी असं होतं की तुम्हाला नृत्याचा बेस जो असायचा ना तेवढं जरी आलं ना तरी खूप काहीतरी आल्यासारखं असं होतं, आणि तशा ह्याच्यातले आम्हाला गुरु मिळाले. त्यामुळे खूप बृहस्पती घराण्याचं कथक मी शिकले आणि त्यामुळे मला कळलं की मला मी ऍक्टिंग करू शकते. हे मुळात शाळा कॉलेजेसमध्ये मी अभिनय केला होता, छोटे छोटे नाटकं म्हणा किंवा काही नृत्य प्रकार असतात त्याच्यात केलं होतं, आपलं ॲन्युअल फंक्शन असतं किंवा असं पथनाट्य एकांकिका हे सगळं केलं होतं, पण तरीही माहीत नव्हतं की मी मोठ्या पडद्यावर किंवा प्रोफेशनल नाटकात काम करेन, मला ते जमेल की नाही हे नव्हतं तेव्हा माहीत. पण माझं एक कॉम्पिटिशन होतं राज्यस्तरीय नृत्याचं, शास्त्रीय नृत्याचं, आणि त्यात माझं सिलेक्शन झालं होतं. सो मी माझा परफॉर्मन्स करून मी घरी पण गेले होते, मला माहिती नाही की ते प्राईज मला मिळालं होतं पहिलं. आणि तिथे जे परीक्षक होते ना ते नटराज फिल्म्सचे स्वतः मालक ते होते, तर त्याने त्यांच्यामुळे माझा प्रवास, मला कळलं की अगं तू ॲक्टिंगही खूप छान करू शकते असं त्यांनी मला एनवलपवर लेटर पाठवला.
5: श्रोतेहो, गीता मॅमचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर मॅमला सुप्रसिद्ध आर्टिस्ट असरानींसोबत काम करण्याची सुद्धा संधी मिळाली आहे. मॅम त्याबद्दल सांगा ना.
3: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
4: हा पहिल्यांदा मी सॉरी याच्यासाठी म्हणते की आत्ताच असरानी जी देवाज्ञा झाली त्यांना, सो पण जेवढा माणूस मोठा कलेने असतो ना तेवढा माणूस जमिनीवर असतो हे आम्हाला त्यांच्याकडून शिकता आलं कळलं. कारण त्यांच्याबरोबर काम करताना प्रत्येक गोष्टीची भीती होती मनात की ही जी जुनी लोकं आहेत किंवा सिनियर्स लिजंड जे आहेत ते वेळेशी खूप हे असतात किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टीशी ते महत्व हां पंक्चुअल असतात महत्व देतात ते त्या गोष्टीला. कारण त्यांचं असं असतं की ह्या जगात जे आम्ही आहोत ते त्या त्या गोष्टीला महत्व दिल्यामुळे आहोत. सो आम्हाला ते तिथे शिकता आलं आणि ती फिल्म आता रिलीज होईल पुढच्या फेब्रुवारीमध्ये. या तर त्यांच्याबरोबर काम करताना त्यांना मराठी येत नव्हतं क्लिअर, तर त्यांनी इतक्या सहजपणे त्यांना कळलं की कुठेतरी ही मुलगी घाबरती आहे माझ्याबरोबर काम करताना. तर त्यांनी पहिल्याच दिवशी मला म्हणाले आप बैठो इधर, और त्यांचं कॅरेक्टर मराठीत जरी असलं तरी त्यांना हिंदीच बोलायचं होतं आणि मध्ये मध्ये मराठी शब्द आप पाटलीनबाई का रोल कर रहे ना, ते बाटलीनबाई म्हणायचे मला. तर मी म्हटलं हां तो मेरे साथ आपके ज्यादा सीन आहे क्या करेंगे फिर, मुझे तो मराठी आता नाही आहे. तर मी कसं म्हणू की मी तुम्हाला शिकवेन म्हणून, माझी हेच नाही योग्यता नाही. आप मुझे अभी प्रॉमिस करो की आप मुझे अभी मराठी सिखाओगे और मैं आपको जो भी प्रॉब्लेम होगा मैं हूँ सामने, मुझे डरो मत, आप मुझे डरोगे तो मुझे काम नाही आएगा. तेव्हा मला कळलं की अरे मी ज्या गोष्टीसाठी घाबरते ते नाही आहे, यांच्याकडनं मला कळणार आहे आज की कसं काम केलं पाहिजे. आणि इतकं सोपं आणि तिथे कळलं की अरे यांच्यामुळे आपल्याला शिस्त जी काय असते कुठल्याही क्षेत्रात ती कळली. आम्ही पण म्हणजे आत्ता मलाही ते जाणीव होते की नाही आपल्याला ज्या काम आपण स्वीकारले ना तिथे प्रत्येक गोष्टीत पंक्चुअल असलं पाहिजे. सो तो खूप चांगला अनुभव होता एवढा दिग्गज म्हणा. आणि ते आत्ता गेले हे खूप वाईट झालं, त्यांचा पिक्चर आता रिलीज होताना ते असायला हवे होते पण नाही आहेत.
5: झी आणि कलर्स वाहिनीतर्फे अनेक अवॉर्ड सन्मान तुम्हाला मिळालेले आहेत, त्या आठवणी सांगा ना.
3: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
4: हे मालिकांमुळे मिळाले आणि नाटकाचे संगीत नाटकातून काम करताना मला राज्यनाट्याची रौप्य पदकं आहेत तीन, आणि संगीत नाटकात सुद्धा माझा नृत्य कला चांगली असल्यामुळे मला काम करता आलं करण्यात आलं. आणि
5: अभिनंदन.
4: आणि झीचं वगैरे ते आता असतातच ना, कॅटेगरीज असतात त्याप्रमाणे कलर्सला मी शेतकरी.
5: हां असे तुमचे सन्मान आहेत आम्हाला माहितच आहेत सगळे. श्रोतेहो खरं सांगायचं म्हटलं तर झी आणि कलर्स अवॉर्ड या वाहिनीतर्फे गीता मॅम यांना सपोर्टिव्ह ऍक्ट्रेस म्हणून सुद्धा छान असा अवॉर्ड मिळाला आहे. आणि मराठी संगीत नाटकासाठी काय सांगणार, खूपच असा गाढा अभ्यास त्यांचा आहे, त्यात दमदार अभिनय मॅमने केलेला आहे. तर मॅडम तुमच्या मते मला सांगा ना, खरा कलाकार कसा असला पाहिजे.
3: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
4: एक तर कलाकार खरा खोटा असं काही नसतं. कलाकाराला काम जे करायचं असतं ते खोटं असतं, जे आम्ही समोरच्या माणसांना खरं वाटावं असं करतो पण आमच्यासाठी ते खोटं असतं. कारण आम्ही एक त्याचा मोबदला घेऊन करत असतो आणि शिवाय आम्हाला एक स्क्रिप्ट दिले हे आमचं कॅरेक्टर रोज बदलत असतं, त्यामुळे आमच्यासाठी ते खरं खोटं असं काही नसतं. आम्हाला हे काम दिलं आम्हाला ते करायचे, आम्ही ते समोरच्या माणसाला पटवून देणं इतपत कसं करू शकतो हे तुम्हाला जमलं पाहिजे. तुमचे डोळे तुमचे बॉडी लँग्वेज अशी असायला हवी की तुमचं जे तुम्ही काम करताय जो रोल करताय तो समोरच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे स्वतःच्या जीवनाशी निगडत आपल्या आयुष्यात असलेल्या एखाद्या म्हणजे काय म्हणतात एखाद्या क्षणाशी एखाद्या विषयाशी तो संबंधित आहे का. काही त्यांच्या आयुष्यात बऱ्याच लोकांच्या आयुष्यात वाईट बरं घडत असतं तर काही जण ते असं आपल्याशी कनेक्ट करतात ना. तर मग इथे हे दाखवलं आहे तर मला हे आता बरोबर आहे, त्यांनी असं दाखवलं ना मग मला हे नाही केलं पाहिजे. इतका सहज तुमचा अभिनय झाला पाहिजे समोरच्याला वाटलं पाहिजे की अरे हो खरंच आयुष्यात आपल्या असं घडतंय. ही तीच आहे ही आपल्यापर्यंत पोचवायला आली आहे किंवा ही किंवा हा जो कोणी कलाकार असेल तो म्हणजे तुम्हाला खरं काम करता आलं पाहिजे.
5: खरं काम करता पाहिजे आणि ते कॅरेक्टर जगता आलं पाहिजे.
4: ते कॅरेक्टर तुम्हाला कळलं पाहिजे आधी तेव्हा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार.
5: मॅडम तुमच्या भावी प्रोजेक्ट बद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल, या पुढचे तुमचे प्रोजेक्ट.
4: पुढचे येऊ घातलेले नाहीत पण सध्या चालू असलेली आहे स्टार प्रवाहाची 2 नंबर आहे सिरियल ती आमची घरोघरी मातीच्या चुली. आणि त्यात वेगळे वेगळे कंगोरे म्हणतात एखाद्या ह्याचे ते मला तिथे साकारायला मिळत आहेत. सोज्वळ आई आणि वेळ आल्यानंतर आपल्या मुलीचं आयुष्य वाया जाऊ नये म्हणून तिने स्वतःत केलेले बदल मनाच्या विरुद्ध जाऊन काही केलेल्या गोष्टी स्वभावाविरुद्ध जाऊन केलेल्या गोष्टी अशी कॅरेक्टर्स करायला मिळत आहेत. आणि छान कौतुक होत आहे आमच्या त्या सिरियलचं म्हणा, त्यातल्या सगळ्या कलाकारांचं छान चाललंय.
5: मॅम, आज आपल्याशी जो संवाद झालेला आहे, मनमोकळ्या संवादातून नक्कीच प्रेरणादायी माहिती आम्हाला मिळालेली आहे. तुमचा साधेपणा आणि मेहनत आणि अभिनयातली निष्ठा हे प्रत्येक कलाकारासाठी खरंच इन्स्पिरेशनल असं ठरेल असं मला आशा आहे. मनभावन परिवाराच्या वतीनं मी तुम्हाला तुमच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मनस्वी आभार.
4: धन्यवाद.
3: ट्यून इन एनिवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: तुम्हारे में एक नई कहानी.

रेडिओ मन भावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना, तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना। भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव। दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबर वर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर शिरोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार श्रोते हो, आजीबाईचा बटवा या तर दूषित होऊन पापणीमध्ये की रांजणवाडी उपाय ऐकताना म्हणजेच पू न झालेली यावर उपाय कोणते आहेत ते आता सुरुवातीला आपण जाणून घेऊया. बसते, त्यानंतर लसूण जाळून तिची मिश्री

0: पत्ता येईल, आणखी उंच जाता येईल. तर तो म्हणाला काय इतका उंच आलो तर काय खाली जायला आलो काय.
1: ही कविता.
2: लाटा येती.
3: मित्रांनो, आता आपण आहोत वर्ग तिसरा मध्ये आणि
4: फळ्यावर
2: वाहणारा रंग

0: शेतकरीबंधूंनो नमस्कार. 90.8 लागतात जखमा झाल्यावर दिसणारी शेतकरीबंधूंनो नमस्कार. 90.8 FM रेडिओ वत्सगुल्मचं प्रसारण तुम्ही ऐकत आहात आणि प्रसारित करीत आहोत कार्यक्रम किसानों की बात रेडिओ वत्सगुल्म के साथ.
1: कृषी विभाग
0: शेतकरीबंधूंनो नमस्कार. 90.8 FM रेडिओ वत्सगुल्मचं प्रसारण तुम्ही ऐकत आहात आणि शेतकरी बंधूंनो नमस्कार. 90.8

आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: शालेय जीवनात असताना आदरणीय श्री विक्रम पाटील सरांमुळेच मला पक्ष
1: माझे गुरुवर्य आदरणीय व्ही आर पाटील सर मला 8वी पासून मार्ग शिकवल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना

असणारी. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. कारण आपले कर्म हेच परतून येताना दुप्पट परिणाम घेऊन येतात. चांगली कर्मे ही नक्कीच उचित फळ देतील, त्याचबरोबर चुकीच्या कार्याची परिणीती देखील ठरलेली असते. राम.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। शुभ दिन आयोरे मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 1 ऑगस्ट हा दिवस तंत्रज्ञानाच्या जगात आणि जागतिक संवादाच्या इतिहासात अत्यंत विशेष मानला जातो। वर्ल्ड वाईड वेब दिन, आज आपण ज्या WWW इंटरनेटच्या माध्यमातून जगभराशी एका क्लिकवर जोडले गेलेलो आहोत, त्या वर्ल्ड वाईल्ड वेबच्या शोधाचा आणि मानवी जीवनातील त्यांच्या क्रांतीचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो। 1989 टीम बर्नियर्स ली यांनी या अद्भुत तंत्रज्ञानाची सुरुवात केली होती। आज महाराष्ट्राच्या मातीतील एका महान लोकशाहीराची जयंती आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील एका महानायिकेचा जन्मदिवस आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक, लोकशाहीर आणि कादंबरीकार। औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांनी फकीरासारखी अजरामर कादंबरी आणि 35 अधिक कादंबऱ्या, लोकनाट्य आणि पोवाडे लिहून संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि कष्टकऱ्यांचा लढा जिवंत ठेवला। जग बदलून घाल माझ्या वावरा हा त्यांचा संदेश आजही प्रत्येक शोषिताला लढण्याची ताकद देतो। मीना कुमारी, हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील अत्यंत सुप्रसिद्ध दिग्गज आणि ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री। साहेब बीबी और गुलाम, पाकिजा यासारख्या चित्रपटातला त्यांचा जिवंत अभिनय आजही रसिकांच्या हृदयात घर करून आहे। त्या अत्यंत संवेदनशील शायरही होत्या, ज्या नाज या नावानं शायरी लिहित असत। आजच्या दिवशी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या एका अशा महामेरूनं जगाचा निरोप घेतला होता, ज्यांच्या एका हाकेवर संपूर्ण देश इंग्रजांविरुद्ध उभा राहिला होता। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतीय असंतोषाचे जनक, थोर स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि केसरी आणि मराठा वृत्तपत्राचे संस्थापक। 1 ऑगस्ट 1920 रोजी या थोर महानायकानं जगाचा निरोप घेतला होता। त्यांच्या या बलिदानानंतरच महात्मा गांधींनी असहकार चळवळीची सूत्र हाती घेतली होती। आजचा सुविचार, आज लोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कष्टाचं आणि स्वाभिमानाचं महत्व सांगणारा एक सुंदर विचार। कुठल्याही माणसाची खरी ओळख ही त्याच्या जन्मकुळावरून नाही, तर त्याच्या कर्मावरून आणि विचारांवरून ठरते। स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा, कष्टाने मिळालेला स्वाभिमानच माणसाला जगात अमर करतो। हा विचार शिकवतो की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मेहनतीने आपण स्वतःचं नशीब घडवू शकतो। आणि आजची बोधकथा ही गोष्ट आहे आज जयंती असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या बालपणातली। अण्णाभाऊंचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला। गरिबीमुळे आणि सामाजिक विषमतेमुळे त्यांना शाळेचं तोंडही पाहायला मिळालं नाही। ते शाळेत गेले पण पहिल्याच दिवशी त्यांना बाहेर बसावं लागलं, म्हणून त्यांनी शाळा सोडली। पण त्यांच्या मनात शिकण्याची आणि वाचण्याची प्रचंड तहान होती। त्यांनी रस्त्यावर पडलेले वर्तमानपत्रांचे तुकडे, दुकानांचे बोर्ड पाहणी करत स्वतःच अक्षरं ओळखायला सुरुवात केली। लोक रस्त्यावरून चालताना जे शब्द बोलायचे ते शब्द अण्णाभाऊ जमिनीवर काडीनं कोरून गिरवायचे। अशा प्रकारे कोणत्याही शिक्षकाशिवाय शाळा न जाता अण्णाभाऊ स्वतःच लिहायला वाचायला शिकले। पुढे जाऊन याच औपचारिक शिक्षण न मिळालेल्या माणसाने रशियात जाऊन रशियन भाषेत अनुवादित झालेल्या फकीरा कादंबरीने जागतिक साहित्य हादरवून सोडलं। त्यांनी 35 अधिक उत्कृष्ट कादंबऱ्या आणि शेकडो पोवाडे लिहिले। तात्पर्य हेच, आज 1 ऑगस्टच्या दिवशी अण्णाभाऊ साठे यांचं जीवन आपल्याला खूप मोठी शिकवण देतं। जर तुमच्यात काही शिकण्याची आणि पुढे जाण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गरिबी, कोणतीही शाळा किंवा परिस्थिती तुम्हाला रोखू शकत नाही। तुमचं कष्टच तुमची खरी शाळा असते। ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस आणि वीकेंडची सुरुवात। अनेकदा लोक नवीन महिन्याची सुरुवात करताना विचार करतात, हा महिना माझ्यासाठी कसा असेल, आजचा वार कसा आहे। पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत आणि कर्मात प्रामाणिकपणा आहे तोपर्यंत निसर्गाने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो। चला तर मग मनात
लोकमान्य टिळकांसारखा करारी बाणा आणि अण्णाभाऊ साठेंसारखा अथांग आत्मविश्वास बाळगून आपल्या या ऑगस्ट महिन्याची आणि वीकेंडची एकदम सुपर डुपर सुरुवात करूया. मीना कुमारीजींच्या गाण्यांचा आनंद घ्या, हसत रहा आणि ऐकत रहा तुमचं आणि आमचं आवडतं रेडिओ स्टेशन रेडिओ मनभावन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत.

1 ऑगस्ट श्रीराम समर्थ। आनंद कशामुळे मिळतो? सृष्टी शून्यापासून निर्माण झाली, आपली ही मूळ स्थिती तीच आहे, म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच स्वानंदात स्वस्थ राहावे। पण ते आपल्या हातून होत नाही, कर्मकृतीच राहावे असे वाटते। प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो, पण मनाची तळमळ त्यामुळे नाहीशी झाली नाही तर काय उपयोग? याकरता मनाची स्वस्थता कशाने येईल ते पहावे। आनंद कोणाला नको आहे? आपल्याला आनंद हवा आहे खरा, परंतु तो मिळवण्यासाठी जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही। नोकरी नको आणि खायला हवे हे कसे शक्य आहे? खरोखर प्रपंचाच्या या अगणित उपाधीतून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच होय। मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदात बिघाड येतो। याकरता आपल्या इच्छेविरुद्ध घडले तरी माझे स्वास्थ्य बिघडणार नाही इकडे पहावे। याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणे। कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट घडावी ही बुद्धीच ठेवू नये। जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असे समजावे। महत्वाकांक्षा खुशाल धरावी, पण त्यामुळे मनाला त्रास होऊ देऊ नये। भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असे म्हणावे आणि अभिमान सोडून कर्म करीत राहावे। प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे। कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते। मागे घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणे यामुळे आनंदात बिघाड येतो, तसेच उद्याची काळजी करीत राहणे यामुळेही मनाच्या स्वास्थ्यात व्यत्यय येतो। होते जाते हे सर्व भगवंताच्या इच्छेने होते हे मनाने पक्के ठरवल्यावर मग विनाकारण काळजी का करावी? दुःख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असताही आनंदात राहू शकेल। म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे। ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो, आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर रामाने कृपा केली असे खचित समजावे। भगवंतासाठी एकच दान खरे आहे आणि ते म्हणजे आत्मदान होय। सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती होणे हा आत्मदानाचाच प्रकार आहे। वाणीने नाम घ्यावे व मनाने स्मरण करावे आणि या दोन्हीचा मेळ असावा। जानकी।

0: नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी बंधूंनो, फुलशेती आज मोठ्या प्रमाणावर जोर धरत आहे। त्यातही महत्त्वाचं फुलपीक म्हणजे झेंडू। तर या झेंडू लागवडीच्या विषयी, त्याच्या जातीविषयी, त्याच्या रूपनिर्मितीविषयी पायाभूत जे तंत्रज्ञान आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत। झेंडूची लागवड मागणी असलेल्या काळात फुले निघतील या हिशोबानं करावी। सध्या बाजारात विविध जाती उपलब्ध आहेत। बाजारपेठेचा अभ्यास करून आपण योग्य जाती निवडल्या पाहिजेत। झेंडूमध्ये अनेक प्रकार व जाती आहेत, परंतु काही ठराविक जाती आपल्या हवामानात चांगल्या येतात। यातील महत्त्वाच्या जाती म्हणजे आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू, संकरित झेंडू। नवीन फळबागेत आंतरपीक म्हणून पट्टा पद्धतीनं किंवा भाजीपाला पिकात मिश्र पीक आणि मुख्य पीक म्हणून झेंडूची लागवड ही केली पाहिजे। आफ्रिकन झेंडूच्या ज्या प्रमुख जाती आहेत त्याच्यामध्ये क्रँकर जॅक, अलास्का, ऑरेंज ट्रेझंट, आफ्रिकन टॉय डबल मिक्स इत्यादीचा समावेश होतो। फ्रेंच झेंडूच्या जातीमध्ये स्प्रे आहे, लेमन ड्रॉप्स आहे, फ्रेंच डबल मिक्स्ड आहे, या जातीचा समावेश करता येईल। संकरित ज्या झेंडूच्या जाती आहेत त्यामध्ये पीटाईट, जिप्सी, इन्फा ऑरेंज, इन्का येलो अशा काही जातीचा आपल्याला उल्लेख करता येईल। आता रोप निर्मिती जर झेंडूची करायची झाली तर त्याच्यासाठी झेंडूची लागवड जी आहे ती गादी वाफ्यावर बी साधारणतः 2.5 सेंटीमीटर अंतरावर पेरून रोपं तयार केली जातात। बी काळे, लांब, काटक, वजनाने हलके असते। 1 ग्रॅम वजनाच्या बियात सुमारे 350 ते 400 बिया असतात। 2 हंगामापूर्वीच्या बियाची उगवण कमी होते, पण मागील हंगामातील चांगल्या फुलाचे बी आपण जर धरलं तर त्याची उगवण आपल्याला चांगली मिळते। साधारणतः 1 हेक्टर लागवडीसाठी 500 ग्रॅम बी हे पुरेसं असतं। बी पेरल्यापासून 25 ते 30 दिवसाच्या नंतर रोपे लागवडीसाठी तयार होतात। 15 ते 20 सेंटीमीटर उंचीवरील रोपे पुनर्लागवडीसाठी घ्यावीत। सपाट वाफे किंवा सरीवरंबे तयार करावेत। सपाट वाफेपेक्षा सरीवरंबे जे आहेत ते अधिक चांगले असतात। जाती परत्वे तसेच हंगामानुसार साधारणतः 60 बाय 60 किंवा 60 बाय 45 किंवा 45 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर आपण झेंडूची लागवड केली पाहिजे। जानेवारीच्या 2 आठवड्यात बियाची पेरणी करून फेब्रुवारीच्या 1 आठवड्यात रोपे लावावी। लग्न सराईच्या वेळी मे महिन्यामध्ये फुले विकता येतील। याशिवाय आपल्याला दसऱ्याला किंवा दिवाळीला फुलं बाजारात येतील, या अनुषंगाने सुद्धा आपल्याला त्या संदर्भामध्ये लागवड नियोजन पद्धतीनं करता येईल। तर ही झाली पायाभूत माहिती। आपल्याला जर शास्त्रोक्त पद्धतीनं झेंडूचं अधिकाधिक उत्पादन घ्यायचं असेल तर कृषी विज्ञान केंद्राची उद्यान विद्या शाखेचे जे विषय विशेषज्ञ आहेत त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हे तंत्रज्ञान गरजेनुसार स्वीकारू शकता। नमस्कार।
1: कृषी संदेश।
2: प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा। संपर्क क्रमांक 92 84 49 94 33। ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: मर्यादा आणि तोल, लेखक मोमो केळकर। सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट या साऱ्या कल्पना तशा सापेक्षच आहे। एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख ठरतं, कारण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे यावर तिचं स्वरूप अवलंबून असतं। शेतकऱ्यांना आवडणारा पाऊस शहरवासियांना नकोसा असतो, आणि मग अशा वेळी अनुकूल, प्रतिकूल, उपकारक, अपकारक यातली सीमारेषा फार अंधुक व्हायला लागते। तशी ती अंधुक झाली म्हणजे मनुष्य कसा वागतो त्याचं चित्र भर्तृहरीनं त्याच्या श्लोकामध्ये चांगलंच रंगवलेलं। लज्जा किंवा संकोच हे माणसाच्या स्वैर वर्तनाला एक बंधन असतं, पण अशा संकोची भिडस्त माणसाला जडवृत्ती म्हणजे कशातही पुढाकार न घेणारं म्हटलं जातं। वास्तविक जडत्व आणि संकोच यातली सीमारेषा फार अंधुक आहे। व्रताचरण करणं म्हणजेही आपलं आपण बंधन घालू घेणं आहे, त्यात वाईट काहीच नाही, पण ते करणारा ढोंगी मानला जातो। वास्तविक ते व्रत त्या माणसाच्या श्रद्धेचं स्थान असतं, आणि बहुधा व्रताचरणाची यत्किंचित कल्पना नसलेले लोकच असला आक्षेप घेतात। अत्यंत शुद्ध माणसालाही लुच्चा संबोधलं जातं. वास्तविक हे दोन धर्म पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत, पण चांगलं मान्य करायचं नाही असं ठरवल्यावर काय बोलणार. पराक्रमी मनुष्य त्याच्या दृष्टीनं क्रूर ठरतो. युद्धात पराक्रम करताना हत्या अपरिहार्य आहे, त्यात क्रौर्य कसलं. मुनव म्हणजे संयमती यतीवर बुद्धिहीनतेचा किंवा निर्णयशक्तीचा अभावाचा आरोप केला जातो. कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करणं हा गुण आहे की दोष आहे. एकाएकी तडकाफडकी निर्णय घेणं क्वचित धोक्याचंच असतं, पण धोका टाळणाऱ्याला लोक चंचल ठरवतात. कोणालाही कडवटपणे बोलणं चांगलं नव्हे. वाईट गोष्टही चांगल्या शब्दात सांगता येते, सांगितलेली बरी. पण या सद्गुणाला दीनवाणेपणा लाचारी म्हणणारे आहेतच. स्वाभिमान सोडला नाही जोपर्यंत गोड बोलण्यात लाचारी कसली. स्वाभिमानी माणसाला लोक गर्विष्ठ म्हणतात. अभिमानाचं रूपांतर क्वचित गर्वात होतं, पण ते मर्यादा सोडली तर. आणि ही सीमारेषा नीट लक्षात घेतली पाहिजे. मोकळेपणानं बोलणारा यांच्या दृष्टीनं बडबड्या ठरतो, पण न बोलणारा यांच्या दृष्टीनं घुम्या ठरेल. स्थिर किंवा समतोल वृत्ती यांना मान्य नाही, तिला ते कमकुवतपणा म्हणणार. ऊटसूट सामर्थ्य दाखवित राहणं हे काय विवेकाचं लक्षण आहे? उलट वृत्तीच्या समतोलपणाला फार महत्व आहे. म्हणून शेवटी म्हटलंय की गुणी माणसाचा असा कोणता गुण आहे ज्याला दुर्जन नावं ठेवित नाहीत. चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही हे ठरल्यावर प्रश्नच मिटला. आता खरं आहे की मर्यादा पाळली नाही तर गुणांचं रूपांतर दोषात व्हायला वेळ लागत नाही. दातृत्व हा गुण असला तरी अविवेकी दातृत्व हा दोषच आहे. उलट याची दुसरी बाजू अशी की मर्यादा सांभाळली तर वरवर जे दोष वाटतात तेही गुण ठरू शकतात. क्रोध वाईट, पण माणसाला केव्हाही संताप येतच नाही असं झालं तर केवढी चमत्कारिक परिस्थिती ओढवेल. ही दुसरी बाजू मांडताना श्रीम माटे म्हणतात की षड्रुपू हे षणमित्र आहेत. शेवटी हा सारा प्रश्न मर्यादा सांभाळण्याचा आणि तोल राखण्याचा आहे.
4: रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना. तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना. भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव. दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टच.
5: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, जब किसी झील या तालाब का पानी बहुत अशांत होता है, उसमें लगातार लहरें उठ रही होती हैं, तो क्या आप उस पानी में अपना चेहरा देख पाते हैं? बिल्कुल नहीं. लहरों की उस हलचल में सब कुछ धुंधला और विकृत दिखाई देता है. लेकिन जैसे ही हवा थम जाती है, पानी की लहरें शांत हो जाती हैं और झील का पानी स्थिर हो जाता है, तो आपको कुछ करने की ज़रूरत नहीं पड़ती. झील का वह पानी एक साफ आईने में बदल जाता है और उसमें आपको अपना असली चेहरा साफ साफ दिखाई देने लगता है. हमारा अंतकरण भी आज चिंताओं और इच्छाओं की अनगिनत लहरों से अशांत है. हम परमात्मा को, उस भीतरी शांति को, बाहर की दुनिया में खोज रहे हैं, जबकि जरूरत सिर्फ इस भीतर की हलचल को शांत करने की है. कबीर साहब आज हमें उसी परम स्थिरता और सहजता का मार्ग दिखा रहे हैं. आइए सुनते हैं कबीर साहब का आंखें खोल देने वाला यह परम दार्शनिक सूत्र. चिंता चित्त निवारिए फिरी बुझे न कोई, चिंता चित्त निवारिए फिरी बुझे न कोई, इंद्री पसर मिटाइए सहजी मिलेगा सोई. चिंता चित्त निवारिए पीरी बुझिए ना कोई।

0: Spiritual praise illusion blindly, and they said, at the midnight you gave up. Your wife Yashodhara and son Rahul went away for the sake of eternal knowledge. How huge an intrigue, a rage bull of imagination released to defame your eternal philosophy of public welfare. Your light of knowledge cannot be proved and true. No alternative to your Arya Ashtanging path that is just for public well-being. Your scientific spiritual philosophy cannot be found in limits. Therefore, shadowing you from before attaining enlightenment. How huge blasphemous attempt of intrigue. They said, you saw deceased body, observed dead body, checked old one, and your dispassion arose. This might be to some extent, but your way of free wandering doesn't pass through such scanty regions. You're conscious, you rationalist, you the scientist verifying the experience of truth, verifying the eternal laws of nature, you the legal expert and judge, you the supreme singer singing the songs of well-being, the natural tune, rhythm, music of your Dhammapad. Impart spiritual bliss to all. You set out to seek truth and loyalist Channa following you. You cut down your majestic hairdressing along with passion, attraction, material love. You gave up majestic clothes. The whole Kapilvastu shook due to your renunciation, but Mother Yashodhara was serene. Your journey through the jungles full of thorns, feeding own self by begging, your journey of finding truth, ending clashes, liberation from pains, grasping nature, finding out the starting point of your creation, free wandering parinibban. Ba tathagata, your journey of solitude for the moment of humanity, rejecting all material pleasures, experiencing dispassion, experiencing bliss contained in it, balancing pains and pleasures with equal measure, seeking eternal feeling. Your beats beyond universe, you are the traveler of the earth and of space. You are the company for countless stars, your friendship for the stars and planets, for the whole universe is in your breathing. With every mindful breathing, the outside world crept in and collide with the every cell. Your spirited cells, compassions of the universe, the sense of impermanence in it, the contemplation of mind in it, its Vedanusapan, its Kaya Nupassan, in its Dhammanupassan. Search, search, search, search for the whole universe, search for mind particles, search for the minimist of the minute, search for atoms, search for molecules, search for the whole universe made up of atoms and molecules, search for atoms, and beyond that, again and again, filling up eternity in it. Unexploiting of every cell, Ba Tathagata, the great scientist, not even a single particle escaped the telescope of your sensor. You are doctor, you are a physician, you are scientist, you are teacher, you are the knower, you are the listener, you are everything, everything is you. You wander towards the beginning and the end of the universe. You wander in the regions of science, spirituality, materialism. You are so curious. Nature confronted you and you checked each nook and corner of nature and wish absolutely all intrusion without compromise. You in the intrusions, you one with the creation, and you upshot out of.
1: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
2: गीताई अध्याय 14 गुणोत्कर्ष आणि गुण निस्तार अथवा गुणत्रय विभाग योग. श्री भगवान म्हणाले, सर्व ज्ञानांमध्ये थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा, जे जाणूनी येथे मोक्ष पावले सगळे मुनी. ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्याची सारखे, जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे. माझे प्रकृती हे क्षेत्र, तिथे मी बीज पेरितो, त्यातुनी सर्व भूतांची उत्पत्ती मग हो तसे. सर्व योनी मधे मूर्ती जितुक्या जन्म पावती, माता प्रकृती ही त्यास, पिता मी बीज पेरिता. प्रकृती पासुनी होती गुणसत्व रजस्तम, ते निर्विकार आत्म्यास जणू देहात झुंपिती. त्यात निर्मळ ते सत्व ज्ञान आरोग्य वाढवी. मी सुखी आणि मी ज्ञानी, शृंखला हीची लेववी. रजते वासना रूप तृष्णा आसक्ती वाढवी. आत्म्यास कर्म संगाने टाकी ते जखडूनी ते. गुंगवी तम सर्वांस अज्ञानची विरूढले. झोप आळस दुर्लक्ष यांनी घेरूनी बांधिते. सुखात घालिते सत्व रजकर्मांत घालिते. ज्ञान झाकुनी संपूर्ण दुर्लक्षी घालिते तम. अन्य दोघांस जिंकूनी तिसरे करीते बळ. असे चढे कधी सत्व कधी रज कधी तम. प्रज्ञेचा इंद्रिय द्वारा प्रकाश सगळीकडे. देहात पसरे तेव्हा जाणावे सत्व वाढले. प्रवृत्ती लालसा लोभ कर्मारंभ अशांतता. ही देही उठती तेव्हा जाणावे रज वाढले. अंधार मोह दुर्लक्ष अप्रवृत्ती चहूकडे. देहात माजली तेव्हा जाणावे तम वाढले. वाढले असता सत्व जाय जो देह सोडुनी. जन्म तो शुभ लोकात तो ज्ञात्यांच्या समागमी. रजात लीन झाला तो कर्मासक्तात जन्मतो. तमी बुडुनी गेला तो मूढ योनीत जन्मतो. फळ सात्विक कर्माचे पुण्य निर्मळ बोलिले. रजाचे फळ ते दुःख तमाचे ज्ञान शून्यता. सत्वातुनी निघे ज्ञान निघे लोभ रजातुनी. अज्ञान मोह दुर्लक्ष निघती ही तमातुनी. सत्वस्त चढती उंच मध्ये राजस राहती. हीन वृत्ती तवागुनी जाती तामस खालती. गुणावीन नसे करता आत्मा तो त्या पलीकडे. देखणा ओळखे हे जो होय माझे चिरूपतो. देह कारण हे तीन गुण जाय तरुणी जो. जन्म मृत्युजरा दुःखी सोडिला मोक्ष गाठतो. अर्जुन म्हणाला, त्रिगुणातीत जो देवा त्याचे लक्षण काय ते. वागणूक कशी त्याची कसा तो गुण निस्तरे. श्री भगवान म्हणाले, प्रकाश मोह उद्योग गुण कार्ये निसर्गता. पावता न करी खेद न धरी आस लोपता. राहे जसा उदासीन गुणांनी जो न चाळवे. त्यांचा चिखेळ जाणूनी न डोले लेश मात्रही. आत्मत्वे समजो पाहे सोने पाषाण मृतिका. धैर्यवंत सुखे दुःखे स्तुती निंदा प्रिया प्रिय. मानापमान जो नेने नेने जो शत्रु मित्रही. आरंभ सोडिले जाने तो गुणातीत बोलिला. जो एक निष्ठ भक्ति ने अखंड मज सेवितो तो ह्या गुणास लंघुनी शके ब्रह्मत्व आकलू। ब्रह्मास मीची आधार आ अवीट अमृतासमी, मीची शाश्वत धर्मास आत्यंतिक सुखासमी। अध्याय 14 समाप्त।
1: रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना। तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना। भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव। दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग।
3: रसिक हो नमस्कार। आनंदाचे डोह ही सद्गुरु कृपेने जीवनात आनंद आलेल्या एका साधकाची भावभक्तीची भावुक गाथा आहे। सद्गुरु कृपेने आपल्या जीवनात आलेला आनंद शब्दात बांधून हा शब्दानंद रसिकांपर्यंत पोचविण्याचा कवी श्री शशिकांत पडोदकरांचा हा प्रयत्न आहे। शब्दानंदासोबतच स्वरानंद आणि आत्मानंद याची अनुभूती देणारी ही गाणी संगीतकार आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे। रसिक हो, तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया। हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो, हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही। कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो। सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे। काल, आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो। आनंद ही पोचण्याची जागा नाही, तर तो अखंड अनंत व अनादि काळापासून चालत असलेला चालत राहणारा प्रवास आहे। विचार संपतात, क्रियाही संपतात, कर्म, ज्ञान, भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो।

गर्दीत हरवलेला बालक आपल्या आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो. व्याकुळता त्याच्या नजरेत, त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपतं, किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसतं, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवनी, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

0: श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ग्राम गीता भाग 58. या भागाचे चिंतन करीत असताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी 450 वर्षापूर्वी होऊन गेलेले चैतन्य महाप्रभू यांचा आदर्श समोर ठेवून समाजातून अंधश्रद्धा व अनिष्ट रूढ्यांचे उच्चाटन व्हावे, समाज अध्यात्म प्रवण आणि देश हितैषी बनावा, यास्तव ते लिहितात की चैतन्य महाप्रभूंनी देखील बंगालातील तामस भक्ती उपासना, अहंकारी संन्यास व कोरडा शास्त्र विवाद यांचे जागी कृष्ण भक्तीची प्रेम रस धारा वाहविणारा, पठाण व दलित जनांनाही प्रेमदान करणारा विशाल हृदय महात्मा, अरण्य हे कुंजवन व सागर यमुना वाटून प्रेमोन्मादाने त्यांनी समुद्रात देखील उडी घेतली होती. भक्ती, ज्ञान, आचार व सर्वच दृष्टीने आदर्श संत होऊन गेले ते श्री संत चैतन्य महाप्रभूच्या शब्दात जाणून घ्यायचं झाल्यास ते लिहितात, साधू संतांचा स्वभाव लोक कल्याणकारी असतो, त्यांचे सर्व आचरण जगत हितासाठीच होत असते. श्री कृष्ण कीर्तन हेच विश्वाला शांती देण्याचे साधन त्यांनी अवलंबविलेले असते. तृणापेक्षाही स्वतःला तुच्छ समजून ते जगाची सेवा करीत असतात, त्यामुळे त्यांचे शरीर आसक्त नसते, अंतकरण निर्विकार असते आणि वाणी निर्वासन असते. त्यामुळेच त्यांचे वाणीतील शब्द निशब्द अनिष्ट रूढी नि अंधश्रद्धा मुक्त असतो. याच अर्थाने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, संत आपुल्यापरी झटोनी सौख्य देती सर्व जनी, सफलता त्यांच्या कार्यी बहुगुणी, परी तो नव्हे चमत्कार. संतांच्या शुद्ध हृदयातून अनुभवा येई निघाली वाणी, परी त्याचीही संकल्पना त्यांनी केली नाही चमत्कारे. मुंगीशी हत्तीचे ओझे जैसे, वाटे नवलाचे भलतीसे, परी ते सहज घडे शक्ती विकासे, सत्कार्य तैसे वाटे जना. त्यासी चमत्कार मानलिया, लोक विसरती कर्तव्य पाया, भजो लागती सकामपणे तया, आंधळ्या भावे निष्क्रिय. म्हणून महत्व नको चमत्कारा, शोधावी सत्कार्य परंपरा, ज्ञान आणि कार्य स्फूर्तीचा झरा घ्यावा संत जीवनातून. वस्तुतः मार्गदर्शनाची कार्य संतांचे, पुत्र धन देणे नव्हे साचे, बिमारी बसविणे हे वैद्याचे काम आहे सर्वदा. संत अज्ञान रोगाचे वैद्य, जीवन विकासाचे सर्वाद्य, शुद्ध कर्माणी असती वंद्य तिन्ही लोकी. त्यांचा एकच चमत्कार, अल्पज्ञ जीव केला विश्वाकार, सर्वाभूती देखिला ईश्वर, ठाई ठाई याच डोळा. तेव्हा संतांचे खरे चमत्कार व मानव मात्रांचे कर्तव्य काय आहे या संबंधी वंदनीय महाराज लिहितात, त्यांचे तेवढे करणे जाणणे, या चमत्कारापुढे आकाश ठेंगणे, तेथे कोण पुसतो तुंतुने क्षुद्र सिद्धीचे वाजताही. संत सेवेचे अवतार, सर्वाभूती नम्र सत्य व्यवहार, तयासी देवही मानी थोर, अन्य चमत्कार कासया. साधूचा सरळ प्रेमळपणा हा या जगी चमत्कारची जाणा, त्याने अन्यही मीच म्हणावे आपणा, हा चमत्कार केवढा. अहो सर्वात मोठा चमत्कार तो मानी विश्वची माझे घर, त्यासाठी कष्ट तो अहो रात्र जीवे फार उल्हासे, उने दिसे ते पूर्ण करी, जगाचा तोल बोधे सावरी, परंतु केल्याचा स्पर्शची नसे अंतरी, चमत्कारी संत ऐसे. मात्र संतची सर्व काही करी आणि कर्तव्याची नाही माणसावरी, ऐशी संतांची एकांगी थोरी, गाती ते नोहे उचित, ऐसे गावी होऊन द्यावे, जनाशी सत्य ज्ञान कळावे, खऱ्या संतांची ओळखावे कर्तव्यासाठी. संतांचे विचित्र व्यवहार तैसेची त्यांचे चमत्कार, हे वगळोनी दावावा सत्य सार, ग्रामीण जनाशी आपुला आपण उद्धार करावा, संत देवांचा सहारा घ्यावा, हाची संत ग्रंथांचा गौगवा चित्ती धरावा सर्वांनी. यातची गावाचे कल्याण, निघोनी जाईल दुबडेपण, कर्तव्य आपुले जाणतील जन, तुकड्या म्हणे ऐसे. यानेच संतपण वाढ घे, संत संगे संतची होई, परी संत म्हणता संसार सोडूनी जाई ऐसे नव्हे. संसारी असोनी संत असती, व्यवहारी राहुनी आदर्श होती, बुवान म्हणविताही अधिकार ठेविती सद्गुरूचा. ऐसे आहे संतपण, ते मिळे सत्संगे करुणी साधन, नसे अंगी विचित्रपण कोणतेही तयांच्या. पावडी माझी पाय ठेविता, दावा म्हणे ब्रह्म सत्ता, त्या जैतपाल राजाशी तारिले तत्वता, शेवटी ग्रंथची बोधुनी, करुणिया चमत्कार, संतन करीती उद्धार, हाची मनी राखा निर्धार, बोधची सार तयांचा, चमत्काराच्या भरी भरुनी झाली अनेकांची धूळधानी, संत चमत्कार यापुढे कोणी नका वर्णू सज्जन हो। याप्रमाणे चमत्काराचं चिंतन प्रगट करत असताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी अनेक आपल्या जीवनातील प्रसंग आणि समाजाच्या समोर ठेवले आहेत। त्यापैकी ते म्हणतात की एका काळामध्ये जैतपाळ नावाचा एक राजा होऊन गेला। त्याची अशी धारणा होती की घोड्यावर बसताना त्या पावडीमध्ये पाय ठेवून बसायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात ब्रह्म मला दाखवा प्रत्यक्ष। अनेक संत महापुरुषांना त्यांनी विचारलं, त्याला कुठेही त्याचं समाधान मिळालं नाही। तेव्हा तो एका सत्पुरुषाजवळ आला, सत्पुरुषाजवळ हेच वाक्य तो बोलायला लागला। तेव्हा त्या सत्पुरुषाने सांगितलं, ठीक आहे ठेव पाय पावडीत, पावडीत पाय ठेवून घोड्याच्या पाठीवर बसण्याला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात त्यांनी त्याला ब्रह्म दाखवलं, म्हणजे ब्रह्मज्ञानाची शक्ती दाखवली। पुन्हा त्याला त्या अवस्थेतून परत जेव्हा आणलं तेव्हा तो रडायला लागला की आता मला तिथून परत आणू नका, आता तिथंच राहू द्या, मी आगळ्या वेगळ्या जगामध्ये प्रवेश केला हो, आता सगळं माझं बाहेरचं जग हे दिसणारं सगळं संपलं आहे, मी एका आत्मानंदाच्या लहरीमध्ये आता नाहून राहिलो आहे, मला तिथंच राहू द्या। तेव्हा तो सत्पुरुष म्हणायला लागला की राजा, नमुन्याची मिठाई फुकट मिळत असते, पण पोटभर जर तुला खायची असेल तर त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, त्याप्रमाणे कायमचं हे ब्रह्मज्ञान जर तुला पाहिजे असेल तर तुला एकांतामध्ये साधना करावी लागेल, साधनेशिवाय हे कधीही प्राप्त होणार नाही, एकदा तुला साधना प्राप्त झाली मग निर्मोही वृत्ती तुला प्राप्त होईल। आधुनिक काळातील एक ही प्रसंग आपणाला लक्षात घेता येईल की स्वर्गीय बिस्मिल्ला खा यांची तारीख अमेरिकेने घेतली, भाव विभोर झाला सारा देश, आणि शेवटी तेव्हा भारतात परत येण्याचा वेळ जेव्हा आला तेव्हा त्या अमेरिकेचे दिग्गज बिस्मिल्ला खा यांना म्हणतात की सगळं काही आमच्या देशात आहे, संपत्ती भरपूर आहे, पण तुमच्यासारखा कलाकार नाही, म्हणून काय पाहिजे असेल ते आम्ही देतो, आता आमच्या देशातून जाऊ नका। बिस्मिल्ला खा म्हणाले की माझ्यासारख्या भारतीय नागरिकाचा आदर तुम्ही करता याचा आनंद वाटतो, समाधान वाटते, परंतु एक गोष्ट मी सांगू चाहतो की मला जर तुमच्या देशात ठेवायचं असेल तर मला दोन गोष्टीची गरज आहे, त्या माझ्या दोन गोष्टी पूर्ण करत असाल तर मला राहण्याला काही अडचण नाही। त्याने विचारलं, कोणत्या? शिव मंदिर तुमच्या देशात आहे का? माझ्या साधनेसाठी मला शिव मंदिर हवं आहे। मुस्लिम धर्माचा एक माणूस शिव मंदिर अमेरिकेला मागतो, आणि तेच पुढे बोलले की तुम्ही शिव मंदिर नाही बांधाल, पैसा भरपूर आहे तुमच्याकडे, संपत्ती, भारतातून मूर्ती आणाल, पण दुसरा मला दुसरी गोष्ट हवी आहे, तुमच्या देशात गंगा नदी आहे का? गंगा नदी कुठून आणाल? माझ्या भारतातल्या गंगेच्या पवित्र जलाचं मी स्नान केलं आणि त्या काठावर असलेले जे वृक्ष वेली आहे त्यामध्ये बसून बसून मी ही साधना केलेली आहे, तेव्हा तुम्ही प्रभावित झालात आणि शेवटच्या क्षणापर्यंत मला ती साधना करायची आहे, आणि म्हणून हीच साधना केल्यानंतर चमत्काराला कुठेही वाव राहत नाही, उणीव दिसत असेल ती पूर्ण करण्यात आणि जीवन जाते। या पद्धतीने हा भाग याच ठिकाणी आपण समाप्त करत।
2: तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबर वर मेसेज किंवा कॉल करा। संपर्क क्रमांक 92 84 49 94 33। ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आणि मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते। श्रोते हो, आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्या सोबत आहेत गीता निखारगे। गेली 28 वर्षांपासून त्यांनी रंगभूमी कलाकार म्हणून काम पाहते आहेत आणि अनेक सिरियल्समध्ये त्यांनी कामसुद्धा केलेलं आहे, आणि त्यांचा प्रवास हा खरंच हा प्रेरणादायी असा आहे। आज आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आजपर्यंतचा प्रवास। मॅडमने अनेक खूप छान, म्हणजे आपण जाणतोच की अनेक प्रमुख सिरियल्समध्ये काम केलेलं आहे, जसं की ई टीव्हीवरची काटा रुते कुणाला ही सुप्रसिद्ध सिरियल मध्ये मॅडमने रोल केलेला आहे, आणि अशा बरेच सिरियल्समध्ये मॅडमने काम केलेलं आहे। तेव्हा आपण त्यांच्याच शब्दात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासाविषयी।
3: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: मॅडम नमस्कार।
4: नमस्कार,
2: तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत।
4: धन्यवाद।
2: मॅडम मला सांगा ना, तुमची सुरुवात, अभिनयाची सुरुवात कशी झाली?
4: हां, ती गंमतच आहे। सुरुवात म्हणायचं तर मी नृत्य क्षेत्रात जास्त आवड होती आणि अभिनयाची सुरुवात शाळा कॉलेज इथूनच झालेली होती, पण आत्ताचं जे युग आहे मालिका आणि यूज आपण म्हणतो त्या ह्याच्यात जी माझी सुरुवात झाली ती डान्समुळे माझ्या. मी कथकचं माझं कॉम्पिटिशन होतं आणि मला माहीतही नव्हतं की तिथे एक मोठे डिरेक्टर परीक्षक म्हणून आलेत. मी माझा परफॉर्मन्स केला आणि मी घरी निघून गेले होते आणि त्यावेळी मला पहिलं प्राईज मिळालं होतं राज्यस्तरीय डान्सचं. मी विनर होते आणि नंतर मला त्यांच्या संस्थेकडून लेटर आलं. ज्यावेळी जेव्हा आपल्याकडे फोनही नव्हते पिवळ्या पोस्ट कार्डवर आपल्याला सगळं कळायचं. तर त्यांना अचानक माझ्या घरी एक पोस्ट कार्ड आलं की नटराज संस्थेकडनं आम्ही बोलतोय आणि आमच्याकडनं आम्ही फिल्म करतोय तर आमची इच्छा आहे की तुम्ही फिल्ममध्ये काम करावं. तर मी त्यांना मला कळेच ना की मी काय उत्तर द्यावं कारण मी अभिनय नाही करत आणि हे कॅमेरा किंवा स्क्रीनची सवय नव्हती. आणि मग त्यांनी मला एक मोठं परत लेटर पाठवलं की तुम्हाला माहित आहे का तुमच्या डान्समधून आम्हाला कळलं डान्सपेक्षाही जास्त सुंदर तुम्ही ऍक्टिंग करू शकता कारण तुमच्या एक्सप्रेशन.
5: वा.
4: सो तिथून माझी सुरुवात.
5: खरंच नृत्यामध्ये एक्सप्रेशन खरंच महत्वाचे असतात आणि ते कुठेतरी तुम्हाला इकडे कामी आले.
4: येस
5: नक्कीच. थिएटर पासून टीव्ही पर्यंतचा प्रवास कसं आव्हानात्मक होता?
4: आव्हानं खूप होती पण कसं असतं जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाची आवड असते आणि ते मला करायचं आहे तर तिथे आलेली आव्हानं आपण इझिली म्हणजे सोप्या पद्धतीने स्वीकारतो कारण ते आपल्याला हवं असतं. मग तिथे आलेल्या अडचणी असू देत काही त्रासिक गोष्टी असू दे त्या आपण अशा फेस करतो लिलया फेस करतो कारण मला तिथे पोचायचं आहे मला ते करायचं आहे. सो मला आत्ता आलेला जो काही माझा प्रॉब्लेम आहे तो मला सॉल्व्ह करून तिथे पोचायचं आहे तो केलाच पाहिजे अशा प्रकारे ते होत गेलं.
5: मॅम तुम्ही स्वामी समर्थ किंवा आपण म्हणू शकतो सुप्रसिद्ध सिरियल छत्रपती शिवाजी महाराज या मालिकांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आपण सर्वांना माहीतच आहे. पण मग या मालिकांमध्ये काम करताना काही विशेष तयारी अशी करावी लागली आणि ते अनुभव कसे होते त्याबद्दल सांगा.
4: अनुभव तयारी म्हणावं तर प्रत्येक वेळी वेगळा वेगळा बाज असतो प्रत्येक विषयाचा ऐतिहासिक पौराणिक आणि सोशल आपला सामाजिक. मग त्याचा प्रत्येक विषयाप्रमाणे भाषा बदलते तुमचं वागण्याचा किंवा वावरण्याचा प्रकार तुमचं बॉडी लँग्वेज बदलते प्रत्येक कॅरेक्टर वाईज प्रत्येक विषयाप्रमाणे. सो तसं आम्हाला आमचे जे सिनियर्स होते किंवा आम्हाला कमांड देणारे जे आमच्याबरोबरचे लोक होते ते आम्हाला सांगतही होते. शिवाय वाचन महत्त्वाचं असतं कुठल्याही कलाक्षेत्रात किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला काम करताना त्या विषयाचं वाचन वगैरे ते महत्त्वाचं असतं आणि ते आम्हाला करून घेतलं जायचं. आणि शिवाय थिएटरच्या लोकांना हे प्रॉब्लेम्स येत नाहीत भाषेचे कारण नाटकामुळे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारची स्क्रिप्ट वाचून ती लक्षात ठेवायची सवय झालेली असते. सो तुम्ही ते वळता त्या आपोआप तुमची जीभ वळते म्हणायला हरकत नाही. म्हणजे मला छत्रपती करताना मी दोन भूमिका केल्या. पहिल्यांदा राणी काशीबाई जी एका उच्चभ्रू घराण्यातली इतिहासात नाव असलेली राणी तो थाट वेगळा आणि कट टू मी त्याच सिरियलमध्ये तानाजीची बायकोही केली तर तो एक वेगळाच प्रकार. म्हणजे भाषाही वेगळी सगळा ढंगच वेगळा तिचं वावरणं वेगळं राहणीमान वेगळं त्यांचे संस्कार वेगळे ह्या महाराणी घराण्यातले संस्कार वेगळे आणि हे संस्कार वेगळे तर ते एक होतं. पण आमचे रायटर जे होते त्यांनी इतकं सुंदर लिहिलं होतं ना की आम्हाला कधी प्रश्न पडले नाहीत. फक्त त्यांनी आम्हाला सांगून ठेवलं होतं की तुला करायचं असेल ना तर मी तुला एक कॅरेक्टर सांगतो आपल्या माहितीतलं संत तुकाराम महाराज तर त्यांची आवडी तर ती कशी होती तिचा स्वभाव ते वाच आणि मग तशी तू कर असं मला तानाजी. पण लोक मला विचारायचे तुम्ही ती भाषा कशी शिकलात तुम्हाला शिकवलं का तुमचं त्याचं शिबिर झालं का तुम्हाला आधी सांगितलं गेलं का. तर या प्रश्नाची उत्तरं आम्हाला देता यायची नाही कारण आम्हालाच कळलं नाही की आम्ही ते कसं केलं काय आपोआप यायला लागलं ते कारण आवड होती त्या विषयांची.
3: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग.
5: शूटिंग दरम्यानचे काही खास अनुभव काही गमती जमती ते शेअर करा ना.
4: हा शूटिंग कसं असतं एक आत्ताच मी तुम्हाला म्हटलं आवडीचा विषय. घरात भरपूर आपल्याला टेन्शन असतात पण घरातून ज्यावेळी तुम्ही बाहेर पडता तर हे माझं प्रोफेशन आहे मी स्वीकारलेला भाग आहे तर मला तिथे गेल्यानंतर त्या इथे मिळणारी लोक त्या जे गेट सुरू होतं पुन्हा आपल्या कामाचं तिथून प्रत्येक मग तो स्पॉट दादा असेल तिथला सिक्युरिटी असेल किंवा तिथला प्रत्येक डिपार्टमेंटचा माणूस असेल हा माझ्यासाठी नवीन असतो प्रत्येक वेळी. आणि तिथे मला त्यांच्याशी जेल झाल्याशिवाय मी माझं काम चांगलं करू शकणार नाही हे माहीत असतं. सो त्याची ती एक नवीन फॅमिली मिळते मजा येते. स्पॉट दादा आपलं तिकडे घरच्यांसारखी काळजी घेणारी लोक असतात ती आणि डिरेक्टर्स काही कधी कधी वादविवाद पण होतात, पण ते प्रत्येक कामाच्या ठिकाणी असतंच. प्रत्येकाचं 100% मत एकमेकाशी जुळणारं असूच शकत नाही तसं. पण ती एक मजा असते की नवीन विषय, नवीन माणसं, कधी आईचं कॅरेक्टर, कधी वहिनीचं कॅरेक्टर, मग त्या त्या कॅरेक्टरनुसार बदलणारी नाती ही 2 तासासाठी असू देत, 12 तासासाठी असू देत, ते नवीन नातं निर्माण झालेलं असतं आणि ते जगण्याचा चान्स आम्हाला मिळतो जो कोणीही घेऊ शकत नाही. कलाकारालाच हा अनुभव घेता येतो, नवीन नातं, नवीन ठिकाणं, नवीन गोष्ट प्रत्येक वेळी करण्याचा आणि ते अनुभवण्याचा हा खूप सुंदर प्रवास असतो. म्हणजे माझ्यासाठी तरी, कारण माझं अत्यंत आवडीचं, म्हणजे मी तर म्हणेन मी नोकरी सोडून याच्यात वळले.
5: हा
4: म्हणजे आमच्या जेवढे कलाकार आहेत ना, तर 100% 80% कलाकार जर चांगला जॉब करत असतील आणि हेही करत असतील ना, तर ते याला प्रिफरन्स.
5: टॅलेंट प्लस पॅशन.
4: येस येस,
5: खरंच हे एक सिक्रेट रहस्य आपण म्हणू शकतो यशाचं. बरोबर बरोबर.
3: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
5: तर मॅम, काटा रुते कुणाला या सिरियलमुळे आपण घराघरात पोहोचलात, सगळ्यांची आवड ठरल्यात, त्या मालिकेबद्दल एखादा अविस्मरणीय क्षण.
4: त्या मालिकेमध्ये एकतर शैलेश दत्ता सारखा दिग्गज कलाकार होता आणि त्याच्याबरोबर मला त्यावेळी आम्ही अनोळखी म्हणण्यापेक्षा एक माहिती होतं की हां, हा माझा बरोबरचा आर्टिस्ट आहे काम करणारा आणि मी त्याच्याबरोबर काम करणार, एवढंच माहीत होतं. पण ज्यावेळी काम आपण एकत्र करतो त्यावेळी ते कलाकार म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे बघतो आणि एक माणूस म्हणून आपला बॉन्ड त्यांच्याशी होणं वेगळं. जेव्हा तो होतो त्यावेळी तुमचं काम खूप सोपं आणि चांगलं होतं, आपल्याही अपेक्षेपेक्षा चांगलं होतं. हा अनुभव मला त्या सिरियलमध्ये आला, तो सुद्धा शैलेश दातारसारख्या आर्टिस्टमुळे. आणि त्यानंतरही आम्ही जेव्हा जेव्हा कामं केली, तर तो अनुभव अविस्मरणीय असासाठी होता की त्या सिरियलमधले सगळे आर्टिस्ट, त्या सिरियलचा प्रत्येक माणूस इतका चांगला होता की आम्हाला तिथे कळलं की अरे, सिरियल काम करताना या सगळ्या माणसांमुळे आपण चांगले असतो, चांगलं काम करतो. आणि त्या सिरियलमध्ये एक माझा जो होता तो ट्विस्ट इतका चांगला होता की माझ्या हिरोच्या आयुष्यात येण्यामुळे त्याची जी पहिली बायको असते तिच्या डोक्यावर परिणाम होतो आणि तिच्या सहित मला पुढे जायचं होतं त्याच्याबरोबर. तर रोज मी तिला फेस करायचे आणि तो रोल करत होती चिन्मयी. तर ते इतकं हे होतं ना, म्हणजे काय म्हणत, आव्हानच होतं मला, माझ्यासाठी ते आव्हानच होतं की तिचं ते सगळं स्वीकारून मला, मी सतत स्वतःला शांत ठेवायचं की नाही, मला हा हवा आहे ना, मला ह्याच्या आयुष्यात राहायचं ना, तर मला हिला सहन करायला हवं. इतकं होतं की कधी कधी ते असं दाखवलं होतं की ही माझा जीव घेण्या इतपत ती मला त्रास देणार असं होतं. मला माझ्या कामाचा हे होता तो एक, की मला अरे, मला इथे स्कोप आहे माझ्यातलं, मी काय करू शकते, कुठल्या लेवलला काम करू शकते हे तिथे मला कळलं होतं. सो मला पुढची कामं करताना सुद्धा कळायला लागलं की अरे, आपण भूमिका आपली जाणून घ्यायला हवी आणि मग काम करताना मजा येते.
5: बरोबर. मॅम, रंगभूमी कलाकार तर तुम्ही आहातच, रंगभूमी आणि मालिका हे दोन वेगवेगळे माध्यमं आहेत, तर ह्या दोन्ही माध्यमांमध्ये काम करताना नेमका जवळचं वाटणारं माध्यम कुठलं?
4: हा, माझं वैयक्तिक मत म्हणाल तर मी आत्ताही, मला अगदी खूप पैसे देऊन काम करायला मालिकेत कोणी सांगितलं आणि एका साईडला नाटक विचारलं, चांगला विषय, चांगली माणसं, चांगली संस्था, मी नाटकाला प्रेस करेन. कारण माझा खूप जिवाळ्याचा खूप, हा येस, मला कितीही थकलेली असेन सिरियलच्या शेड्यूलमधून वगैरे आणि कोणी सांगितलं की अरे, उद्या नाटक तुझ्यासाठी आम्ही नाटकाचं कॅस्टिंग करतोय आणि तुला यायचं आहे, मी जाईन तिथे पहिल्यांदा.
5: बरोबर बरोबर. पण मग आपण एक प्रसिद्धी मिळवलेली असते, एक आर्टिस्ट म्हणून लोक आपल्याकडे बघत असताना जेव्हा फॅन्स ला सामोरे आपण जातो तेव्हा काय अनुभव असतात, त्याबद्दल सांगा ना.
4: ते अनुभव असे वेगवेगळे काही आहेत, ते आमच्या कलेवर प्रेम करणारे आहेत, काही आमच्या दिसण्यावर, म्हणजे वेगवेगळे कंगोरे आहेत आमचेच, आम्हाला ते फॅन्समुळेच कळतं की अरे, हा फॅन आहे तो माझ्या दिसण्याचा आहे, माझ्या कामाचा आहे, असे प्रत्येक जण वेगळे असतात. काही असतात ते अतिशय चांगले, म्हणजे एखाद्या भेटीत सुद्धा कायम लक्षात राहिलं की अरे, ह्याला मी माझं काम आवडलं होतं म्हणून हा माझा फॅन आहे, हे लक्षात राहणारे. सर काही असतात ते म्हणजे त्या आमच्या कॅरेक्टरमुळे आम्हाला दोष देणारे किंवा आम्हाला वाईट बोलणारे, असेही अनुभव आले फॅन्सच्या बाबतीत. हा, ऐतिहासिक करतानाचं वेगळं होतं की असे पण फॅन्स होते की आम्हाला त्या जुन्या याच्यात बघायच्या, आमच्या चेहऱ्यानं बघून आम्हाला आमच्या रस्त्यात रस्त्यात आमच्या पायाला हात लावलेला आहे, आम्हालाच कसं तरी वाटत होतं की अरे नाही या व्यक्तींसमोर आता आपल्याला आपला स्वभाव असला कसाही तरी त्याच्यापेक्षा चांगलं वागलं पाहिजे, का तर ते आपल्या कॅरेक्टरला महत्व देत आहेत.
5: एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका निभवत असताना आपण त्या कॅरेक्टरमध्ये किती रंगून जातोय आणि समोरचा प्रेक्षक आपल्याला तसं अनुभवतोय ही वेगळीच एक संकल्पना असते खरंय. पण मग आजच्या कलाकारांना जर या क्षेत्रात यायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
3: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
4: हा हे बघा, आता मुळात कुठल्याही क्षेत्रात गेलं तर तुम्हाला मेहनती आलीच,
5: बरोबर.
4: तुम्ही असं नाही होऊ शकत ना की मला वाटलं आणि मी ते केलं काम, हे कोणालाच नाही. आम्ही केलं, आम्ही त्याच्यासाठी एफर्ट्स घेतले तेव्हा आता या लेवलला आहोत. अजूनही आम्ही शिकतोय की मला ह्याच्याही पेक्षा अजून काहीतरी चांगलं करायचं, तर मला माझ्यापेक्षा चांगले करणारे किंवा माझ्या कधी कधी आपल्यापेक्षा नंतर आलेले लोकसुद्धा वेगळं काहीतरी आपल्याला शिकवून जातात असंही आहे. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की तुम्ही नवीन नवीन गोष्टी करायला शिका. तुम्हाला एखादा एम ठरलाय तुमचा की मला ह्या ह्या क्षेत्रात करायचं आहे किंवा ह्या क्षेत्रात आमच्या यायचं आहे, तर अभिनयाच्या दृष्टीने किंवा तुम्हाला आमच्या क्षेत्रात वेगळे वेगळे गोष्टी आहेत करण्यासारख्या कला क्षेत्रातच. कोणी डिरेक्शनमध्ये आवड असलेल्या आहेत, कोणी कपडेपटामध्ये आवड, म्हणजे हे सुद्धा एक कलाच आहे. तर त्या त्या विषयीचं जाण असली पाहिजे तुम्हाला आणि ती सगळ्या लेवलला, तुम्ही छोटा प्रोजेक्ट बघून किंवा मोठा असं नाही, सगळ्या लेवलचे शोज म्हणा प्रोजेक्ट बघा, माहिती करून घ्या त्याची की तुम्हाला कसं कसं गेलं पाहिजे. मुळात तुम्हाला ज्या प्लॅटफॉर्मला जायचं त्या प्लॅटफॉर्मला उभं राहण्यासाठी काय करायला हवं इथून सुरुवात असते. तुम्हाला जर तिथे नीटपणे उभंच राहता येत नसेल तर तुम्ही नाही पुढे जाणार. सो आता तर खूप सोपं झालं आहे, इंटरनेट आलं आहे आपल्याकडे. सो तुम्हाला मोबाईलवरून सगळं कळतं कुठे काय चाललंय नवीन, तर कसं करायचंय, ऑडिशन करायचंय, काय करायचं, हे सोपं झालंय. तर ते शोध घेतला पाहिजे, माहिती करून घेतली पाहिजे आणि त्या त्या प्रोसिजर प्रमाणे जा.
5: एक दिग्गज अभिनेत्री हा प्रवास तर तुमचा आहेच, अभिनय क्षेत्रात तुमचं एक वेगळा ठसा तुम्ही उमटवलेला आहेच, पण या व्यतिरिक्त म्हणजे अभिनय क्षेत्र सोडून तुमच्या इतर आवडी निवडी छंद याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
4: नृत्य,
5: वा,
4: डान्स हे माझं खूप म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे.
5: सुरुवातीला
4: मी अगदी लहान असताना म्हणजे जुन्या विचाराची माणसं ते काय मुलगी म्हटल्यावर ते सारखं नाचू नकोस गो हे करे, हे आजी हे घरात असायचं. पण मला असं होतं की अरे नाही मला आवडतंय, मला हे करायचं आहे. मग कधी कधी थोडंसं कळायला लागल्यानंतर भीतीने असं वाटलेलं की अरे मला करताना येणार आहे हे असं. पण माझ्या आईने छान सपोर्ट केला आणि मग मी कथक विशारद झाले. मला बृहस्पती घराण्यातले चांगले गुरुही लाभले, त्यांच्याकडे मी छान म्हणजे कथक त्यावेळी, आत्ता त्याच्यावर PhD वगैरे करता येते, पण त्यावेळी असं होतं की तुम्हाला नृत्याचा बेस जो असायचा ना तेवढं जरी आलं ना तरी खूप काहीतरी आल्यासारखं असं होतं. आणि तशा ह्याच्यातले आम्हाला गुरु मिळाले, त्यामुळे खूप बृहस्पती घराण्याचं कथक मी शिकले आणि त्यामुळे मला कळलं की मला मी ऍक्टिंग करू शकते. हे मुळात शाळा कॉलेजेसमध्ये मी अभिनय केला होता, छोटे छोटे नाटकले म्हणा किंवा काही नृत्य प्रकार असतात त्याच्यात केलं होतं, आपलं ॲन्युअल फंक्शन असतं किंवा असं पथनाट्य एकांकिका हे सगळं केलं होतं. पण तरीही माहीत नव्हतं की मी मोठ्या पडद्यावर किंवा प्रोफेशनल नाटकात काम करेन, मला ते जमेल की नाही हे नव्हतं तेव्हा माहीत. पण माझं एक कॉम्पिटिशन होतं राज्यस्तरीय नृत्याचं, शास्त्रीय नृत्याचं, आणि त्यात माझं सिलेक्शन झालं होतं. सो मी माझा परफॉर्मन्स करून मी घरी पण गेले होते, मला माहिती नाही की ते प्राईज मला मिळालं होतं पहिलं. आणि तिथे जे परीक्षक होते ना ते नटराज फिल्म्सचे स्वतः मालक ते होते, तर त्यांनी त्यांच्यामुळे माझा प्रवास, मला कळलं की अगं तू ॲक्टिंगही खूप छान करू शकते असं त्यांनी मला एनवलपर लेटर पाठवला.
5: श्रोतेहो, गीता मॅमचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर मॅमला सुप्रसिद्ध आर्टिस्ट असरानींसोबत काम करण्याची सुद्धा संधी मिळाली आहे. मॅम त्याबद्दल सांगा ना.
3: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
4: हा पहिल्यांदा मी सॉरी याच्यासाठी म्हणते की आत्ताच असरानी जी देवाज्ञा झाली त्यांना. सो पण जेवढा माणूस मोठा कलेने असतो ना तेवढा माणूस जमिनीवर असतो हे आम्हाला त्यांच्याकडून शिकता आलं कळलं. कारण त्यांच्याबरोबर काम करताना प्रत्येक गोष्टीची भीती होती मनात की ही जी जुनी लोकं आहेत किंवा सिनियर्स लिजंड जे आहेत ते वेळेशी खूप हे असतात किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टीशी ते महत्व हां पंक्चुअल असतात महत्व देतात ते त्या गोष्टीला. कारण त्यांचं असं असतं की ह्या जगात जे आम्ही आहोत ते त्या त्या गोष्टीला महत्व दिल्यामुळे आहोत. सो आम्हाला ते तिथे शिकता आलं आणि ती फिल्म आता रिलीज होईल पुढच्या फेब्रुवारीमध्ये. या तर त्यांच्याबरोबर काम करताना त्यांना मराठी येत नव्हतं क्लिअर, तर त्यांनी इतक्या सहजपणे त्यांना कळलं की कुठेतरी ही मुलगी घाबरती आहे माझ्याबरोबर काम करताना. तर त्यांनी पहिल्याच दिवशी मला म्हणाले आप बैठो इधर, और त्यांचं कॅरेक्टर मराठीत जरी असलं तरी त्यांना हिंदीच बोलायचं होतं आणि मध्ये मध्ये मराठी शब्द आप पाटलीनबाई का रोल कर रहे ना ते बाटलीनबाई म्हणायचे मला. तर हां तो मेरे साथ आपके ज्यादा सीन है क्या करेंगे फिर मुझे तो मराठी आता नाही आहे. तर मी कसं म्हणू की मी तुम्हाला शिकवेन म्हणून माझी हेच नाही योग्यता नाही. आप मुझे अभी प्रॉमिस करो की आप मुझे अभी मराठी सिखाओगे और मैं आपको जो भी प्रॉब्लेम होगा मैं हूँ सामने मुझे डरो मत आप मुझे डरोगे तो मुझे काम नाही आएगा. तेव्हा मला कळलं की अरे मी ज्या गोष्टीसाठी घाबरते ते नाही आहे यांच्याकडनं मला कळणार आहे आज की कसं काम केलं पाहिजे. आणि इतकं सोपं आणि तिथे कळलं की अरे यांच्यामुळे आपल्याला शिस्त जी काय असते कुठल्याही क्षेत्रात ती कळली. आम्ही पण म्हणजे आत्ता मलाही ते जाणीव होते की नाही आपल्याला ज्या काम आपण स्वीकारले ना तिथे प्रत्येक गोष्टीत पंक्चुअल असलं पाहिजे. सो तो खूप चांगला अनुभव होता एवढा दिग्गज म्हणा. आणि ते आत्ता गेले हे खूप वाईट झालं, त्यांचा पिक्चर आता रिलीज होताना ते असायला हवे होते पण नाही आहेत.
5: झी आणि कलर्स वाहिनीतर्फे अनेक अवॉर्ड सन्मान तुम्हाला मिळालेले आहेत, त्या आठवणी सांगा ना.
3: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
4: हे मालिकांमुळे मिळाले आणि नाटकाचे संगीत नाटकातून काम करताना मला राज्यनाट्याची रौप्य पदकं आहेत तीन आणि संगीत नाटकात सुद्धा माझा नृत्य कला चांगली असल्यामुळे मला काम करता आलं. हा करण्यात आलं आणि
5: अभिनंदन.
4: आणि झीचं वगैरे ते आता असतातच ना कॅटेगरीज असतात त्याप्रमाणे कलर्सला मी शेतकरी
5: तुमचे सन्मान आहेत आम्हाला माहितच आहेत सगळे. श्रोते खरं सांगायचं म्हटलं तर झी आणि कलर्स अवॉर्ड या वाहिनीतर्फे गीता मॅम यांना सपोर्टिव्ह ऍक्ट्रेस म्हणून सुद्धा छान असा अवॉर्ड मिळाला आहे. आणि मराठी संगीत नाटकासाठी काय सांगणार, खूपच असा गाढा अभ्यास त्यांचा आहे, त्यात दमदार अभिनय मॅमने केलेला आहे. तर मॅडम तुमच्या मते मला सांगा ना खरा कलाकार कसा असला पाहिजे.
3: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
4: एक तर कलाकार खरा खोटा असं काही नसतं. कलाकाराला काम जे करायचं असतं ते खोटं असतं, जे आम्ही समोरच्या माणसांना खरं वाटावं असं करतो पण आमच्यासाठी ते खोटं असतं कारण आम्ही एक त्याचा मोबदला घेऊन करत असतो. आणि शिवाय आम्हाला एक स्क्रिप्ट दिले हे आमचं कॅरेक्टर रोज बदलत असतं त्यामुळे आमच्यासाठी ते खरं खोटं असं काही नसतं. आम्हाला हे काम दिलं आम्हाला ते करायचे, आम्ही ते समोरच्या माणसाला पटवून देणं इतपत कसं करू शकतो हे तुम्हाला जमलं पाहिजे. तुमचे डोळे तुमचे बॉडी लँग्वेज अशी असायला हवी की तुमचं जे तुम्ही काम करताय जो रोल करताय तो समोरच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे स्वतःच्या जीवनाशी निगडत आपल्या आयुष्यात असलेल्या एखाद्या म्हणजे काय म्हणतात एखाद्या क्षणाशी एखाद्या विषयाशी तो संबंधित आहे का. काही त्यांच्या आयुष्यात बऱ्याच लोकांच्या आयुष्यात वाईट बरं घडत असतं तर काही जण ते असं आपल्याशी कनेक्ट करतात ना. तर मग इथे हे दाखवलं आहे तर मला हे आता बरोबर आहे त्यांनी असं दाखवलं ना मला हे नाही केलं पाहिजे. इतका सहज तुमचा अभिनय झाला पाहिजे समोरच्याला वाटलं पाहिजे की अरे हो खरंच आयुष्यात आपलं असं घडतंय. ही तीच आहे ही आपल्यापर्यंत पोचवायला आली आहे किंवा ही किंवा हा जो कोणी कलाकार असेल तो म्हणजे तुम्हाला खरं काम करता आलं पाहिजे.
5: खरं काम करता पाहिजे आणि ते कॅरेक्टर जगता आलं पाहिजे.
4: ते कॅरेक्टर तुम्हाला कळलं पाहिजे आधी तेव्हा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार.
5: मॅडम तुमच्या भावी प्रोजेक्ट बद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. या पुढचे तुमचे प्रोजेक्ट
4: पुढचे येऊ घातलेले नाहीत पण सध्या चालू असलेली आहे स्टार प्रवाहाची 2 नंबर आहे सिरियल ती आमची घरोघरी मातीच्या चुली आणि त्यात वेगळे वेगळे कंगोरे म्हणतात एखाद्या ह्याचे ते मला तिथे साकारायला मिळत आहेत. सोज्वळ आई आणि वेळ आल्यानंतर आपल्या मुलीचं आयुष्य वाया जाऊ नये म्हणून तिने स्वतःत केलेले बदल मनाच्या विरुद्ध जाऊन काही केलेल्या गोष्टी स्वभावाविरुद्ध जाऊन केलेल्या गोष्टी अशी कॅरेक्टर्स करायला मिळत आहेत. आणि छान कौतुक होत आहे आमच्या त्या सिरियलचं म्हणा, त्यातल्या सगळ्या कलाकारांचं छान चाललं.
5: मॅम, आज आपल्याशी जो संवाद झालेला आहे मनमोकळ्या संवादातून, नक्कीच प्रेरणादायी माहिती आम्हाला मिळालेली आहे. तुमचा साधेपणा आणि मेहनत आणि अभिनयातली निष्ठा हे प्रत्येक कलाकारासाठी खरंच इन्स्पिरेशनल असं ठरेल असं मला आशा आहे. मनभावन परिवाराच्या वतीनं मी तुम्हाला तुमच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मनस्वी आभार.
4: धन्यवाद.
3: ट्यून इन एनिवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: तुम और मैं, एक नई कहानी.

रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना, तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना। भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव। दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबर वर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर शिरोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.